सुप्रभात एपिसोड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 25 मे 2026.

102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजतात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या आवाजात हेमंत जनार्दन यांनी लिहिलेली भूपटे.

सुरेश यांच्या आवाजात हेमंत जनार्दन यांचे हे भूपाळ्या ऐकलीत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांनी लिहिलेलं भक्तगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात दामोदर शिरवळे यांनी लिहिलेलं भक्तगीत.

मेघा चिंदे यांच्या आवाजामध्ये दामोदर शिरवळे यांची ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग

लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा आवाहन ऐकलात. कार्यक्रमात आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात अशोक यांची रचना.

जयश्री बेलसरे यांच्या आवाजामध्ये अशोक यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हिंदी

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये हिंदी भजनरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी सुधा गांगुली आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संजीवनी मराठे यांनी लिहिलेली देशभक्त रचना.

सुधा गांगुली आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संजीव मराठे यांनी लिहिलेलं देशभक्तीगीत आताच आपण यावरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 6:35 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांना जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

आज संध्याकाळी 5 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 या सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता. यामध्ये प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोटपोटावर होणारा परिणाम याविषयीची माहिती. 6:45 आरोग्य धनसंपदा यांतर्गत मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरी येथील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर यांतर्गत जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती शारंगधर यांनी दिलेली माहिती. सादर करते विवेक वानखडे. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद लेखन प्रसाद बुरांडे. 7:00 आयसी अक्षरे रसिके यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध अपयश. 7:25 दिलखुलास. 7:40 ऍडव्हान्स आयुर्वेद. 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हे प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच

चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9 वाजता गीत बहार, 9:30 वाजता उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम. 10 वाजता स्नेहांकित, 10:30 वाजता माझे जीवन गाणे. या कार्यक्रमात अनुजा भावे यांची ऐश्वर्या बहिरे यांनी घेतलेली मुलाखत. 11 वाजता रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

संध्याकाळी 5:30 युववाणी, 6:30 साहित्य सौरभ यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 7:30 माझं शेत माझं शिवार या अंतर्गत गीत संवाद हा कार्यक्रम.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 6:40
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोठीपोटावरती होणारा परिणाम या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: मंडळी, कोठीपोटात अडकलेल्या पॉलिथिन्सच्या सभोवतालच्या भागामध्ये क्षारांचा थर जमा होऊन गोळा होतो. पुढं अन्नपचन आणि वहन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. कोठीपोट आणि जाळीपोटामध्ये अस्तित्वात असलेल्या पॉलिथिनचे पदार्थ जाळीपोटी आणि उपकोठीपोटाच्या छिद्रांना अंशतः किंवा पूर्णपणे बंद करतात, ज्यामुळं कोठीपोटामध्ये वायू जमा होतात. प्लॅस्टिक पदार्थांच्या विघटनातून बिस्फेनोल्स, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, कॅडमियम, शिस आणि ॲक्रॅलॅमाइड यासारखी रसायनं रोगप्रतिकार शक्तीला हानिकारक आहेत. प्लॅस्टिकमधल्या कोबाल्ट, शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम आणि त्यांचे क्षार हळूहळू अन्ननलिकेतून शोषले जाऊन रक्तामध्ये पोहोचतात. ही रसायनं जनावरांचं मांस आणि दूध उत्पादनाद्वारे मानवी अन्न साखळीत सुद्धा पोहोचतात. मंडळी, बऱ्याच वेळा खिळे, तारा किंवा इतर तीक्ष्ण कठोर वस्तू पॉलीबॅगमध्ये गुंडाळल्या जातात आणि कचऱ्याच्या ढिगात फेकल्या जातात. अशा कचऱ्यावर प्राणी चरतात. जाळीदार पोटामध्ये असलेल्या मधुकोश रचनेमुळं या तीक्ष्ण वस्तू त्यात अडकतात आणि मग शरीराला नुकसान करतात. या तीक्ष्ण वस्तू उदरपटलात घुसून हृदयावर आघात करू शकतात किंवा जाळीदार पोटाच्या बाहेर येऊन यकृत, फुफ्फूस, प्लिहा या अवयवांना इजा पोहोचवू शकतात. मंडळी, जनावरांना प्लॅस्टिकचा त्रास होतोय हे ओळखताना जनावरांमध्ये औदासीन्य, आंशिक किंवा संपूर्ण भूक मोड, वारंवार पोटफुगी येणं, कमी दूध उत्पादन, जनावरांचं वजन कमी होणं, कोठीपोट निष्क्रिय होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. यावर निदान आणि उपचार करत असताना वारंवार येणारी पोटफुगी, जनावरांचा चरण्याचा इतिहास यावरून आपण त्यांचं निदान करू शकतो. तसंच क्षकिरण, सोनोग्राफी, पोटफुगीची औषधं किंवा पोट साफ होण्याची औषधं वापरून काही प्रमाणात हा आजार आपण बरा करू शकतो. ओटीपोटीची शल्यचिकित्सा हा मात्र शेवटचा पर्याय आहे. यामध्ये शल्यचिकित्सक कोठीपोटी उघडून त्यामध्ये साचलेले प्लॅस्टिक पदार्थ बाहेर काढून पुन्हा कोठीपोटी शिवून पुढचे औषधोपचार करून ही समस्या सोडवतात.
1: प्लॅस्टिकचा जनावरांच्या कोठीपोटावरती होणारा परिणाम या विषयीच्या माहितीचा दुसरा

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:40 ऍड आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, 8:40 चिंतन हाच चिंतावणी, तर 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:45 होत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्त्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्त्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या

0: आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्य तत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे. त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
0: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो, तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्रावावर असतं. त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला

0: जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिच्या मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 6:50 झाली आहेत.
1: परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
2: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आत्तापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमॅट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे

0: सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
0: फोन 940 440 8000।

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
1: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
0: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
1: सर्वत्र उपलब्ध कोल्हापूरची स्फूर्ती.
2: आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 6:55 आणि 35 सेकंद झाली आहेत.
3: सुलभ ग्राहक सुसंवाद. लेखन प्रसाद बुरांडे. सुप्रभात काका.
4: नमस्कार
3: काका. हे बघा, आम्ही वही आणि पेन आणलेला आहे. चला आता तुमची डायरी काढा.
4: चला सुरू करूया.
3: 100 नंबर पोलीस, बरोबर ना?
4: अगदी बरोबर. 101 आगीचा बंब 24 तास सज्ज असतात. आपण फोन करतात त्या निघतात. त्यांना जागा ठिकाण आणि नाव हे सर्व व्यवस्थित सांगावं. नेमका पत्ता द्यावा. 112 हा पोलिसांचा नंबर आहे. 108 हा अँब्युलन्स रुग्णवाहिका. 139 रेल्वे मदत. 1091 महिला हेल्पलाईन. 1915 हा नंबर राष्ट्रीय ग्राहक मदत केंद्र याच्यासाठी आहे. 1930 हा नंबर आपली जर सायबर फसवणूक झाली, अकाउंट मधले पैसे गेले यासाठी म्हणून पोलिसांची मदत हवी असेल तर या नंबरला त्वरित फोन करावा. मराठीत सांगतो 1930. दुसरा नंबर आहे 1098 हा बाल सुरक्षा मदत नंबर आहे. आणि 1073 हा अपघात सुरक्षा नंबर आहे. 104 हा आरोग्य सल्ल्यासाठी नंबर वापरायचा आहे. आणि आता एक महत्वाचा नंबर टोल फ्री आहे 1800-222-262 अन्न सुरक्षा ग्राहक तक्रार. आणि आधारसाठी एक तक्रार नंबर आहे 1800-180-1947 आणि मोबाईलसाठी 155-2-23 आणि RBI साठी रिझर्व्ह बँकेसाठी 4x9-041935. अन्न औषध भेजासाठी आता एक अगदी सोपा नंबर आहे 1800-222-365. वर्षाचे दिवस किती?
3: 365.
4: बरोबर. म्हणूनच 1800-222-365. त्याच्यानंतर कंझ्युमर हेल्पलाईन साठी एक नंबर आहे 1800-11-4000. आणि दुसरा नंबर आहे 14404-1444. रस्त्यात काही मदत लागली तर आणखीन एक रोड टोल हेल्पलाईन आहे 1033. आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी नंबर आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन 1070 आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन 1077. आणि ज्येष्ठ नागरिकांना जर मदत पाहिजे असेल तर एक नंबर आहे 14

0: 1-800-875-4567 आणि मानसिक आरोग्यासाठी जर कोणाला सल्ला पाहिजे असेल तर 1-4-4-1-6 हा नंबर आहे. हे सगळे नंबर तुम्ही तुमच्याकडे कायम सेव्ह करून ठेवा.
1: बरोबर,
0: ऐनवेळी केव्हाही या नंबरचा तुम्हाला उपयोग करता येतो. तुमचं जीवन सुसह्य होण्यासाठी ही सगळी माणसं 24 तास कार्यरत असतात. कामासाठी कोणालाही लाज देऊ नका आणि तक्रार करायला पण घाबरू नका.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे,
3: लेखकासह सहभागी दिव्याष्टपुत्रे. श्रोतेहो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. ज्येष्ठ संगीत शिक्षक बाळकृष्ण केळकर यांचा स्मृतिदिन. लोककलावंत वसंत अवसरीकर यांचाच वाढदिवस. लोककलावंत कांताबाई सातारकर यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ गायक भास्कर अनंत तसंच उर्फ सुहास दातार यांचा जन्मदिन. अभिनेता नाट्य दिग्दर्शक चित्रपट निर्माता गिरीश साळवी यांचा स्मृतिदिन. दिग्दर्शक गीत लेखक अभिनेता प्रभाकर मालोजी नायक यांचा स्मृतिदिन. ज्येष्ठ निर्माते इस्माईल मर्चंट यांचा स्मृतिदिन. मराठी चित्रपट अभिनेत्री माया जाधव यांचा आज वाढदिवस. त्याचबरोबर बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांचाही आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ संगीतकार संगीत संयोजक व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांचाही आज वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांचा स्मृतिदिन. त्याचबरोबर गायिका ललिता देऊळगावकर यांचं या स्मृतिदिन. लक्ष्मीकांत परेलाल या संगीतकार जोडीपैकी लक्ष्मीकांत यांचा स्मृतिदिन. श्रोत्यांनो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध ऐकूया, अपयश.

जन्म आणि मृत्यू या दोन टोकातील प्रवास म्हणजे माणसाचा जीवनप्रवास होय. या प्रवासात सुखदुःख तसंच यश अपयशाचा लपंडाव सुरू असतो. यशप्राप्तीनं हुरळून जाऊ नये तर अपयशानं खचणं योग्य नाही. सुखदुःख आणि यश अपयश हे सर्वांच्याच वाट्याला येतं. यातून कोणाचीही सुटका नाही. परंतु अपयश आलं म्हणून निराश न होता यशाच्या शिखराकडे झेपावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर आणि तरच हा जीवनप्रवास खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. अपयश हा यशाचा राजमार्ग आहे. 1960 दशकात मार्टिन ल्युथर किंग हे कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष करत होते. या कार्यात त्यांना बऱ्याचदा अपयशाला सामोरं जावं लागलं. तरीही ते कायम एक गाणं सतत गुणगुणत असत. त्या गाण्याचा आशय असा होता की आम्ही नक्कीच विजय मिळवणार. याच गाण्याच्या प्रेरणेनं अपयश हे यशात बदलून गेलं. हाच आदर्श समोर ठेवून आपणही हम होंगे कामयाब हे गाणं रचलं. त्यामुळं विविधतेनं नटलेल्या आपल्या राष्ट्रात राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याला मदत झाली. थोर शास्त्रज्ञ थॉमस एडिसनला आपल्या जीवनात अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं. लहानपणी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. शिक्षकांनी पालकांना पत्र पाठवलं की तुमच्या मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत असल्यानं आम्ही त्याला आमच्या शाळेत शिकवू शकत नाही. त्यातच एडिसन एका कानानं बहिरा झालेला होता. पण त्यानं हार मानली नाही. तो स्वतःच घरी शिकला आणि 1000 वेळा अपयशी होऊन सुद्धा त्यानं विजेच्या दिव्याचा शोध लावला. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. म्हणून अपयश आलं तर खचून चालणार नाही. लांब उडी

0: करण्यासाठी कधी कधी 8-10 पावलं मागं यावं लागतं. अनेक थोर व्यक्तींच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले. काही अभिनेत्यांच्या बाबतीत त्यांचे काही चित्रपट अपयशी ठरले आणि एखाद्या चित्रपटानं त्यांना फार मोठं यश मिळवून दिलं. यानंतर असे अनेक कलाकार यशस्वी झाले आणि मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणून जीवनात यश अपयशाचा विचार न करता त्याग आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर आपली वाटचाल निश्चितच यशाकडे चालू राहील. छोट्या छोट्या संकटांना अपयशांना गोंजारत बसणारी माणसं कधीच असामान्य बनू शकत नाहीत. या उलट अधिकाधिक अपयश दुःख सोसून पुढे येणारी माणसंच जीवनात यशस्वी होतात. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे बरं का, फेल्युअर इज नॉट क्राईम बट लो एम इज क्राईम. याचा अर्थ असा की अपयश हा गुन्हा नसून संकुचित ध्येय किंवा छोटं ध्येय हे मात्र नक्कीच गुन्हा आहे. अपयशाला घाबरलं तर यश सुद्धा आपल्यापासून दूर जातं. जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं पण त्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक त्या क्षमता निर्माण करणं आपण विसरतो. अपयश हे आपली पात्रता वाढवण्यासाठीच येतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जेवढ्या अपयशांचा संकटांचा सामना आपण करू तेवढी आपली यश संपादन करण्याची पात्रता वाढलेली असते. अपयशाला न घाबरता सतत कृती करत राहणं, सुरुवातीला थोडं जड जाईल पण नंतर यश आपल्या टप्प्यात येईल. अपयशाला घाबरून ध्येय मध्येच सोडणं योग्य नाही. विश्वातील यशस्वी लोकांचं जीवन पाहिलं तर असं लक्षात येतं की त्यामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की तिला अपयशाला सामोरं जावं लागलं नाही. अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, हेन्री फोर्ड, स्वामी विवेकानंद या असामान्य व्यक्तींचा जीवनपट सांगतो की ही माणसं प्रतिकूल परिस्थितीपुढे शरण न जाणारी, अपयशाला न घाबरणारी अशी होती. अब्राहम लिंकन यांना अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं पण अपयशाचे अनेक धक्के सहन करून सुद्धा हार न मानता वयाच्या 52व्या वर्षी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. अपयश हे आपल्याला बरंच काही शिकवत असतं. वास्तविक अपयश ही फक्त मनाची अवस्था आहे आणि ही अवस्था आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात असते. म्हणून अपयशानं दुःखी न होता प्रयत्नाचा दीप सतत तेवत ठेवावा. संकल्पाच्या सिद्धीप्रत जाताना समर्पण वृत्तीचा ध्यास बाळगला तर ध्येयाला गवस निघालणं सहज शक्य होतं. मंडळी थोडक्यात काय, तर अपयशाचा डोंगर कितीही मोठा असला तरी मनात आशा, विश्वास, प्रयत्न आणि डोळस श्रद्धा बाळगली तर जीवनातील उंच शिखर सुद्धा आपण गाठू शकतो, यात मुळीच संदेह नाही.
1: ऐसी अक्षर रसिके यामध्ये सुभाष लिखित वैचारिक बंध अपयश, वाचक स्वर आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूण.

0: स्फूर्ती दही वाटीभर,
1: थंडावा पोटभर,
0: उन्हाळा असो वा उपवास,
1: स्फूर्ती दही एकदम खास। स्फूर्ती
2: एकशे 2.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावर तुम्ही सहक्षेपित करतो आहोत।

0: सतारी से बोल असोत
1: के मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
3: आपल्याला
4: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले.
3: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
4: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती भर्तृहरी

मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या चार संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं युपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळा आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागात

मध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या तीन तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

0: 102 अंश 7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
0: श्रोत्यांनो आमचं प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 ऍडव्हान्स आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर 9:30 उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: जरूर ऐका आमचे कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 7:25 आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला, तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता, कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठं कुठल्या तरी सर्व्हरवरती

0: कुठल्या तर डेटा सेंटर तो सेव्ह झालेला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतात आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लो होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काही तर त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमच्या समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5000 4000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात. त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना. की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे.

0: विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात. हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो. असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात. तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल. तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती, जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे? म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं?
0: त्यांनी ऑनलाईन ट्रेजरचा वापर करायचा
1: आहे. मला विचारायचंय की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रँडम आहे. शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे. 45% लोक, त्यात शहरी भागाला, ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे, ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही. फक्त लोकांनी पिन नंबर दिला, QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात. आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे जातात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, तरी QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात. त्यामुळं कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही
0: करायचा. हा, OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात. OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायच्या असतात. मग सायबर गुन्हे काय करतो, मी घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला, तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे. आणि ज्या वेळात ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये, त्या अकाउंटला पैसे जातात, त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला, आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत, तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता, किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे. त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल, किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. बरं, लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले, तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचं आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

0: 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 49 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आहे. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबेटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं. तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? डायबेटीसमुळे फॅटी लिव्हर होतं का आणि नसेल तर मग त्याची कारणं काय याबद्दल आज सांगा.
3: कसं आहे की लिव्हर मध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे, धड, त्याच्यामध्ये सगळं असतं. हात पाय किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन्स मानले जातात. बरोबर, म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे. तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं. बरोबर ना? जे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच ते सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल. जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं. बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हरसाठी पॉयझनच आहे, म्हणजे बॉडीसाठी. त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हरकडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल. बरोबर ना? शरीरामध्ये. पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहे, बरोबर ना, याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असतं. आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
3: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 वर्षाच्या आधी ज्यांना डायबिटीस होतो हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे झालेला डायबिटीस. म्हणजे आता यांना फॅटी लिव्हर झाला याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला. तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नव्हता. तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर हे फॅटी लिव्हर होणार आहे. बरोबर? मग ह्याला डिटॉक्झिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत. डायरेक्टली लिव्हरवर काम करण्यासाठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुनर्नवा आहे किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत जे लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात. तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्झिफिकेशन केलं तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तर रिव्हर्स होतोच. इव्हन तुम्हाला जर का डायबिटीक किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम्स पण झालेले असतात ते सुद्धा रिव्हर्स करता येतात. पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले

0: नंतर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते. कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले म्हणजे असं म्हणतो ना, एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हर मध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो. आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो. बरोबर की नाही? त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे, कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत. बरोबर ना? तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही. आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं ते करणं ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम. आणखी दोन कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 7:45 झाली आहेत. ऐकूया पुढचा प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
7: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
8: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं, या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात. आणि अगदी कमी वयातील व्यक्ती, त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला होतो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
7: श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 8448 844 92 60, 8448 844 92 60, 8448 449 260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. सर, तुम्ही सांगताय सांधे दुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी सांधे दुखत असतात.
8: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम, की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो, आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर

0: तर सांध्यांना सूज आणि आवडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतो की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची जीत झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत, ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधी आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात, पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
1: अच्छा श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये

0: पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो, त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
1: अच्छा श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962 844-844-9962 8448449260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूरमध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळे.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात.

0: 7:50 झाली आहेत.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 44 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.

0: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
1: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
0: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
5: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाड लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.

श्रोते हो, मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा, खऱ्या अर्थानं सुट्टीचा हा शेवटचा आठवडा असं म्हणायला हरकत नाही. या निमित्तानं विविध ठिकाणी पर्यटनासाठी, यात्रेसाठी भेट देण्याच्या निमित्तानं पालक, शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग नोंदवलेला दिसतो. या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या गावातली मंदिरं असतील किंवा एखादं पर्यटन स्थळ असेल तर त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची माहिती गोळा करून निश्चितच त्यानिमित्तानं आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मदत होते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातली अनेक विविध ठिकाणं असतील, पन्हाळा असेल, रंकाळा असेल, नृसिंहवाडी असेल, तर या सगळ्याच ठिकाणांना भेट देण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे.

अधिक मासाच्या निमित्तानं शहरासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. काल कोल्हापुरात अधिक मासाच्या या पर्वाच्या निमित्तानं करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पारंपरिक अवभूत स्नानविधी सोहळा पार पडला.

कामं ही मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो आणि मशागतीची कामं पटापट संपून पुढं भाताच्या वगैरे पेरण्या असतील तर त्या करण्याकडं शेतकऱ्याचा कल असतो. याच निमित्तानं काही भागात परंपरेनुसार रोहिणीचा जो पेरा आहे म्हणजे 25 मेला रोहिणी नक्षत्र सुरू होतं. या निमित्तानं किंवा या औचित्यानं बऱ्याच ठिकाणी भाताची रानं तयार करून भात पेरणी झालेली आपल्याला दिसून येते.

शिवाजी विद्यापीठातील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्रातर्फे जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ अभियानाअंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 25 मे ते 5 जून या दरम्यान ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, त्याचबरोबर ई कचरा व्यवस्थापन, कचरा निर्मूलन, शाश्वत अन्न प्रणाली आणि आरोग्यदायी जीवनशैली अशा विषयांवरती वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतो हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा मंगळवारी म्हणजे उद्या 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आपले शेतीविषयक प्रश्न आणि शंका जरूर विचारा. यावेळेचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नाला उत्तरं देतील जिल्हा निरीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे. तेव्हा जरूर फोन करा 26 मे म्हणजे उद्या मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत 0231-2-65-26-24 या क्रमांकावरती. फोन क्रमांक पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपले प्रश्न आपल्या शंका विचारा.

श्रोतेहो, 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. या निमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजे 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या आमच्या फोन इन कार्यक्रमासाठी. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-2624 0231-2562-2624.

सुरेश यांच्या आवाजात सुरेश भटांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते रवी दाते. श्रोते हो, याबरोबरच कोल्हापूर पण हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण. आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावर.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलात

जनावरांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवार

0: पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. 8:40 आणि 10 सेकंद झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आद्य शंकराचार्यांनी हिंदू लोकांना उपासनेसाठी पाच देव सांगितले। हे पाच देव म्हणजे विष्णू, शंकर, गणपती, देवी आणि सूर्य। हिंदुस्थानात या पाच देवांची उपासना कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात होत असते। जीवनविद्या सुद्धा सहा देवांची उपासना करण्यास शिकवतं। हे सहा देव म्हणजे माता, पिता, गुरु, सद्गुरु, आत्मदेव आणि राष्ट्र। देतो तो देव अशी जीवनविद्येनं देवाची साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे। आईचा महिमा जगातील सर्व कवींनी आणि विचारवंतांनी मुक्त कंठानं गायलेला आहे। आई बाळाला 9 महिने पोटात बाळगून आणि सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून त्याला जन्म देते। रक्ताचं दूध करून बाळाचं पोषण करते, त्याच्या सर्व गरजा भागवून लहानाचा मोठा करते। इतकं सर्व करूनही आई बाळाकडून कसलीही अपेक्षा करत नाही। थोडक्यात आई आपल्याला काय देते असं विचारण्यापेक्षा आई आपल्याला काय देत नाही असं विचारणंच योग्य ठरेल। म्हणून आई किंवा माता हा आपला पहिला देव आहे, पिता हा दुसरा देव। बाळाचं रक्षण करणं, त्याला शिक्षण देणं, त्याचं संवर्धन करणं, त्याला सर्व प्रकारचं सहाय्य करणं आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यास समर्थ करणं, अशा सर्व प्रकारे बाळाचे वडील

त्यासाठी कष्ट घेत असतात आणि खर्च करत असतात. तिसरा देव म्हणजे गुरु. विद्या आणि कला शिकवतात त्यांना गुरु असं संबोधण्यात येतं. कुठलीही विद्या किंवा कला सामान्यपणे गुरुशिवाय संपादन करता येत नाही. म्हणून विद्या आणि कला यांचं ज्ञान जो देतो तो गुरु होय. गुरु ज्ञान देतात म्हणून गुरु हा देव होय. दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर जगातील प्रत्येक वस्तू, प्राणी किंवा माणूस हा आपला गुरुच असतो. कारण हे सर्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात किंवा प्रकारानं ज्ञान देत असतात. श्री दत्तात्रयानं 24 गुरु केले अशी कथा आहे. ही कथा या दृष्टीनं यथार्थ आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून आत्ता म्हटल्याप्रमाणे विश्वातील सर्व वस्तू, प्राणी आणि माणसं यांच्याकडून शिकण्यासारखं पुष्कळ असतं. परंतु शिकून घेण्याची दृष्टी मात्र पाहिजे. एखादा गटारात लोळत पडलेला दारूबाज माणूस सुद्धा आपल्याला गुरुस्थानी असतो. तो आपल्याला प्रभावीपणे शिकवतो की अरे, ही माझी काय दशा झालेली आहे हे तू प्रत्यक्ष पहा. दारू पिण्याची अवदशा मला झाली आणि म्हणूनच गटारामध्ये डुकराप्रमाणे लोळण्याची दशा माझ्यावर आली. म्हणून तू माझ्यापासून शिक आणि योग्य तो धडा घेऊन दारूला कधीही स्पर्श करणार नाही असा निश्चय कर. थोडक्यात, जो आपल्याला ज्ञान देतो किंवा काही शिकवतो तो आपला गुरु होय. सद्गुरू हा आपला चौथा देव. जन्माला येऊन जर ईश्वर साक्षात्कार करून घेतला नाही तर जन्म फुकट गेला असं होईल. मनुष्य जन्म मिळणं हे फार मोठं भाग्य असून आत्मसाक्षात्कार करून घेणं हे भाग्याचंही भाग्य होय. मानवी देहाशिवाय अन्य कुठल्याही प्राण्यांच्या देहाच्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार करून घेण्याचं सामर्थ्य नसतं. म्हणूनच मनुष्य जन्म श्रेष्ठ होय. परंतु नुसता मनुष्य देह प्राप्त होऊन भागत नाही. कारण सामान्य माणसाला सामान्यपणे ईश्वर आणि ईश्वर साक्षात्कार यासंबंधी संपूर्ण अज्ञान असतं आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग तर बिलकुल ज्ञात नसतो. इतकंच नव्हे तर ईश्वर आहे का याचाच माणसाला संशय असतो. मग त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं दूरच राहिलं. म्हणून सद्गुरू प्राप्त होऊन त्यांचं अचूक मार्गदर्शन मिळाल्याशिवाय या क्षेत्रात एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येणं शक्य नाही. परंतु अत्यंत खेदाची गोष्ट अशी की सामान्य लोकांना सद्गुरूंचं महत्व समजत नाही. परिणामी या क्षेत्रात हे लोक कायमचे अनभिज्ञ राहतात आणि परमार्थाच्या किंवा देवाधर्माच्या नावाखाली काहीतरी कर्मकांड करत बसतात. थोडक्यात, मनुष्य देह मिळणं हे भाग्य, ईश्वर साक्षात्कार होण्याची जिज्ञासा निर्माण होणं हे महाभाग्य आणि शाब्दे परेच निष्णांत असे सद्गुरू प्राप्त होऊन त्यांचं अचूक मार्गदर्शन मिळणं हे परमभाग्य होय. ईश्वर साक्षात्कारात सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून सद्गुरू जे देतात ते अन्य कोणीही देऊ शकत नाही. पाचवा देव हा आत्मदेव हा होय. या आत्मतत्वाला कोणी आत्मदेव म्हणतात, कोणी आत्माराम म्हणतात, कोणी आत्मलिंग म्हणतात किंवा कोणी आत्मशक्ती असंही म्हणतात. यालाच भगवद्गीतेमध्ये ईश्वर असं म्हटलेलं आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशैर्जुनतिष्ठती असं म्हटलेलं आहे. हा ईश्वर आणि परमेश्वर मुळात एकच स्वरूप आहे. विश्वाच्या अपेक्षेत जो परमेश्वर तोच देहाच्या अपेक्षेत ईश्वर होय. या ईश्वरानं आपल्याला काय दिलं असा विचार करण्याऐवजी त्यानं आपल्याला काय दिलं नाही असा विवेक करावा. अत्यंत बहुमोल असं शरीर आपल्याला ईश्वरानंच दिलं. विविध प्रकारचं कार्य करण्यासाठी आपल्याला ईश्वरानंच हात, पाय आदी 5 कर्मेंद्रिय दिले. विविध प्रकारचं ज्ञान संपादन करून माणसाने उत्कर्ष आणि उन्नती साधावी म्हणून ईश्वरानंच आपल्याला नाक, कान, डोळे आदी 5 बहुमोल ज्ञानेंद्रिय दिले. सूक्ष्म स्वरूप कार्य करण्यासाठी आपल्याला ईश्वरानंच मन, चित्त, बुद्धी अशी अंतरेंद्रिय दिली. इतकंच नव्हे तर अत्यंत उदार होऊन

ईश्वरानं माणसाला विविध प्रकारच्या देणग्या दिल्या. कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, विचारशक्ती, स्मरण, धारणाशक्ती, अशा स्वरूपात अमोल पण बहुमोल अशा देणग्या ईश्वरानं आपल्याला दिल्या. माणसाने नित्य कार्यमग्न राहावं म्हणून ईश्वरानं माणसाला पोट दिलं आणि कष्ट केल्यानंतर त्याला अत्यंत आवश्यक अशी विश्रांती मिळावी म्हणून निद्रादेवीचं वरदान दिलं. अशा प्रकारे अनंत हस्ते ईश्वर माणसाला सर्व काही देऊन राहिलेला आहे. म्हणून ईश्वर हा आपला पाचवा देव होय. आता राष्ट्र हा आपला सहावा देव. जीवनविद्या सांगते की प्रत्येक माणसाच्या जीवनात राष्ट्राला महत्वाचं स्थान आहे. परंतु राष्ट्र म्हणजे समुद्र, नद्या, पर्वत नव्हे, तर त्या राष्ट्रात राहणारी माणसंच राष्ट्र ठरवत असतात. राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होण्यासाठी

0: जीवनात राष्ट्राला महत्वाचं स्थान आहे. परंतु राष्ट्र म्हणजे समुद्र, नद्या, पर्वत नव्हे, तर त्या राष्ट्रात राहणारी माणसंच राष्ट्र ठरवत असतात. राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होण्यासाठी राष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसांची मनं राष्ट्रप्रेमानं भारली गेली पाहिजेत. राष्ट्र हाच ईश्वर आणि राष्ट्रप्रेम हाच राष्ट्रधर्म ठरला पाहिजे. जीवनविद्या सांगते की प्रत्येक राष्ट्राला धर्म हा असलाच पाहिजे. या दृष्टीनं राष्ट्रधर्म हाच या देशाचा धर्म असला पाहिजे. देतो तो देव असा देव या शब्दाचा साधा, सरळ आणि सोपा अर्थ आहे. भारत हे राष्ट्र या देशातील सर्व भारतीय लोकांना सर्व काही देऊन राहिलेलं आहे. या राष्ट्राच्या आधारावर या देशातील सर्व लोक आपापलं जीवन जगतायत. म्हणून या देशातील सर्व लोकांचा प्रत्यक्ष देव म्हणजे आपलं भारत हे राष्ट्र होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण दहा आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM बँड 102.9 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: नुटेलाची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाइन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244261
6: स्फूर्ती दही वाटीभर
7: थंडावा पोटभर
6: उन्हाळा असो वा उपवास
7: स्फूर्ती दही एकदम खास
8: स्फूर्ती
9: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक

0: व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
4: काळजी करू नकोस, थंड हो.
3: कसं काय?
4: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
3: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
4: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
3: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.

श्रोते हो, नवस्था आपण ऐकणार आहात गीत बहार. ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांचा स्मृतिदिन. त्यांनी अभिनय केलेल्या मेरा साया चित्रपटातलं गीत आता ऐकूया.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍपवर 9 वाजलेत.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीपैकी लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा स्मृतिदिन, आणि म्हणूनच लक्ष्मीकांत पॅरेलाल अर्थात एलपींची काही गाणी आज आपण ऐकणार आहोत आजच्या गीत बहार या कार्यक्रमात. या कार्यक्रमात साधारणपणे 80 आणि 90 दशकाच्या दरम्यानची गाणी आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया राम लखन चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गीतरचना आनंद बक्षी यांची.

श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर वरून.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
1: फसली।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवरती। आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम। श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीपैकी लक्ष्मीकांत कुडाळकर यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला। ते मेंडोलिन वाजवायला शिकले आणि या माध्यमातून संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं, आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीनं त्यांनी काम करायला सुरुवात केली। नंतर योगायोगानं त्यांची भेट झाली ती पॅरेलालजींची आणि मग या दोघांनी मिळून संगीत क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा, आपल्या कार्यकर्तृत्वाचा

एक विलक्षण असा ठसा उमटवला. अनेक रचनांमधून रसिकांच्या मनामध्ये त्यांनी आपलं स्थान पक्क केलंय. कार्यक्रमात आता आपण ऐकूया तेजाब चित्रपटातलं गीत.

0: तेजाब या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांच्या आवाजात.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, 1963 पारसमणी चित्रपटापासून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना आपला सूर सापडला. पुढे दोस्ती चित्रपटासाठी त्यांना पहिलं वहिलं फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलंच नाही.

अनेक चित्रपटांच्या माध्यमातून संगीताची ही जादू त्यांनी रसिकांच्या मनावर कायम कोरली. कार्यक्रमात आता खलनायक चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार मनहर उदास आणि अलका याज्ञिक

खलनायक या चित्रपटासाठी मनहर उदास, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, लक्ष्मी प्यारेलाल यांनी जवळपास 35 वर्षाच्या कारकिर्दीत 650 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. यामध्ये 35 म्हणजे 3500 वरती गाण्यांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. आणि एकूणच संगीताचा हा अनमोल ठेवा आपल्या सगळ्या रसिकांना देण्यामध्ये त्यांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. कार्यक्रमातलं शेवटचं गीत हिरो चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना रेश्मा यांच्या आवाजामध्ये आहे.

हिरो चित्रपटासाठी रेश्मा यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबर गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत. आजच्या कार्यक्रमात संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची काही गाणी आपण ऐकली.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ॲपवर. 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 10 वाजलेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम स्नेहांकित.

0: सकल परदेश सबके मन मस्तार विनन की विशेष सबके मन मस्तार विनन की विशेष।
1: स्नेहांकित हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। श्रोते प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या पत्रांच्या माध्यमातून आपल्या अभिप्राय आपल्या सूचना त्याचबरोबर एखाद्या कार्यक्रमाला आपण दिलेली दाद आमच्यावरती लिहून आपण कळवता। याच धाग्यानं आपल्यामधला जो ऋणानुबंध आहे तो अतिशय वृद्धिंगत होत असतो आणि नवनवीन कार्यक्रमांसाठी सगळ्याच कलाकारांना निवेदकांना अधिकाऱ्यांना सगळ्यांनाच एक चांगली प्रेरणा एक प्रोत्साहन या निमित्तानं मिळत असतं। ही कौतुकाची थाप आपण आपल्या पत्रांच्या माध्यमातून शब्दरूपानं आमच्यापर्यंत लिहून पाठवू आणि या पत्रांना पोहोचण्यासाठीच हा कार्यक्रम म्हणजे स्नेहांकित।

कार्यक्रमातलं पहिलं पत्र आपण घेऊया. मैत्री श्रोता संघाचं हे पत्र आपल्याकडे आलेलं आहे. सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, सारिका संभाजी सुतार, अनिता राहुल भांबिष्टे, विजयकुमार स्वामी, मुक्काम पोस्ट तवनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथून आपल्याला पत्र पाठवत आहेत. 3 मे रोजी सकाळी 10:30 लोकसंगीत या कार्यक्रमात धोंडीराम मगदूम आणि सहकाऱ्यांचा प्रसारित झालेला पोवाडा आम्हाला अतिशय आवडल्याचं या पत्रातून त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. खऱ्या अर्थानं या लोकसंगीताच्या माध्यमातून आपल्या ऐतिहासिक ठेव्याला आपण जपलेलं जे संचित आहे ते संचित या निमित्तानं श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची ही संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जण घेत असतो आणि खऱ्या अर्थानं रसिकांना मंत्रमुग्ध करत असतो.

याच शोधांनी आणखी एक पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये 12 मे रोजी प्रसारित झालेला गाणं मनातला कार्यक्रम खूप आवडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. या कार्यक्रमातली गाणी अतिशय सुंदर होती. या माध्यमातून वेगवेगळ्या आठवणी या जागृत झाल्या आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर असा संवाद या कार्यक्रमात साधला गेला असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर थोडीशी एक सूचना त्यांनी खंत वजा सूचना यामध्ये लिहून पाठवलेली आहे की या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळेला फोन करून सुद्धा फोन काही वेळेला लागत नाही. तर असं आहे की अनेक श्रोते एकाच वेळेला या कार्यक्रमासाठी संवाद साधण्यासाठी संपर्क करत असतात आणि त्यामुळेच खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला फोन मिळू शकत नाही, फोन लागू शकत नाही. हरकत नाही, परत पुढच्या वेळेला आपण या कार्यक्रमामध्ये फोन करू शकता आणि आपल्या मनातलं जे गाणं आहे ते निश्चितच सर्वांपर्यंत पोहोचू शकता. पत्राबद्दल धन्यवाद.

शिवानी कांबळे अलाहाबाद, त्याचबरोबर दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, तालुका कागल इथून आपल्याला पत्र पाठवत आहेत. 10 मेला सकाळी 9:30 सोशल मीडियाचा समाज मनावर होणारा दुष्परिणाम या विषयावरती नितीन बोरकर यांची मुलाखत आपण प्रसारित केली होती. ती अतिशय

बोधप्रद होती असा अभिप्राय त्यांनी आपल्याला लिहून पाठवलेला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो आणि त्यामुळं कुठल्या माध्यमांचा किती वापर करायचा हे थोडंसं समजून उमजून प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे असंही पत्रामध्ये त्यांनी लिहून पाठवलेलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियामुळं जग जवळ येत असलं तरी नातेसंबंध थोडेसे दुरावतात का काय असा एक प्रश्न निर्माण होतो असंही या पत्रामधून ते म्हणतात. या पत्राबद्दल धन्यवाद.

याच श्रोत्यांनी आणखी एक पत्र पाठवलेलं आहे. शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, तालुका कागल, या श्रोत्यांनी आणखी एक पत्र पाठवलं आहे. 5 मेला आपण एक क्रीडा संचित म्हणून एक रूपक प्रसारित केलं होतं, ते आवडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. 70 ते 80 दशकामध्ये रेडिओ हेच सर्वात प्रभावी माध्यम होतं. या काळामध्ये दृश्य माध्यमं म्हणजे TV मोबाईलचे शोध लागलेले नव्हते किंवा आपल्यापर्यंत पोचलेले नव्हते, त्यामुळं कुठल्याही क्रीडा प्रकाराचं समालोचन असेल तर ते रेडिओवरून ऐकायला मिळत होतं. हॉकी, क्रिकेट, कबड्डी अशा क्रीडा प्रकाराचं धावतं समालोचन या माध्यमातून ऐकायला मिळायचं आणि ते समालोचन करताना सुद्धा समालोचकांची कसोटी लागायची, कारण त्यांच्या वाचिक अभिनयावरतीच या खेळातल्या गमती जमती ह्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोचायच्या. आणि अर्थातच आवाजातले चढ उतार असतील किंवा सादरीकरणाची शैली असेल, त्यामुळं या समालोचनाला एक जिवंतपणा मिळायचा आणि त्यामुळं घरी बसून सुद्धा हे समालोचन ऐकणारे श्रोते टाळ्या आणि शिट्ट्यांनी या सादरीकरणाला दाद द्यायचे असं या पत्रामधून त्यांनी म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या कलाकारांनी या समालोचनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम केल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे. याही पत्राबद्दल धन्यवाद. संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून आपल्याला पत्र पाठवत आहेत. त्यांनी असं म्हटलंय की स्नेहांकित हा कार्यक्रम ते नेहमी ऐकत असतात आणि या माध्यमातून अलीकडे पत्रांची संख्या थोडीशी कमी वाटते, त्यामुळं मागच्या आठवड्यातल्या कार्यक्रमांची नोंद आपण जर या कार्यक्रमामध्ये घेतली तर त्याचाही चांगला फायदा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर रामराम पाहुणं हा जो आमचा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम असतो, तर त्यातलेही काही पत्र या काही श्रोते या स्नेहांकितच्या नावानं पाठवतात, पण तसं न करता तो वेगळेपणा आपण जर टिकवून ठेवला तर निश्चितच दोन्ही कार्यक्रम अतिशय बहारदारपणे सादर होतील असंही पत्रामधून ते म्हणतात. धन्यवाद. कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत. हे पत्र घोटवडेहून आलेलं आहे, म्हणजेच महादेवराव डोंगळे या श्रोत्यांनी पाठवलेलं असेल, तर त्यांनी या पत्रावरती आपलं नाव लिहिलेलं नाही आहे. शिवाय या पत्राच्या माध्यमातून त्यांनी 10 मे रोजी प्रसारित झालेला कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला कळवलेलं आहे. संस्कार आणि संस्कृती याविषयी जो कार्यक्रम सादर झाला होता तर तो अतिशय आवडला. प्रवचनाच्या माध्यमातून हे संस्कार आणि संस्कृती याबद्दलचं विवेचन आवडलं आणि खऱ्या अर्थानं लहानपणी झालेले संस्कार हे माणूस कधीच विसरत नाही. खऱ्या अर्थानं पालक असतील, शिक्षक असतील, गुरु असतील यांच्या माध्यमातून हे संस्कार प्रत्येक पाल्यावरती विद्यार्थ्यावरती होत असतात आणि त्याचा निश्चितच त्याच्या आयुष्याला अतिशय चांगला फायदा होत असतो. थोरा मोठ्यांचा आदर करणं, त्याचबरोबर सत्कर्म करण्याची शिकवण यामधून मुलांना मिळत असते, त्यामुळं असे कार्यक्रम गरजेचे असल्याचं या पत्रामधून त्यांनी म्हटलेलं आहे. पत्राबद्दल धन्यवाद.

0: श्रोतो स्नेहांकित या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्याच पत्रांना आपण पोच दिलेली आहे. आपण नेहमीच आमच्या कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत असता, त्याचबरोबर प्रोत्साहनपर दाद देत असता, आणि हेच दाद, हेच अभिप्राय, आपल्या सूचना आमच्यापर्यंत लिहून कळवा आमच्या स्नेहांकित या कार्यक्रमासाठी. आमचा पत्ता: स्नेहांकित द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, तारबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003. त्याचबरोबर मेलच्या माध्यमातून snehpatra1@gmail.com या वेबसाईटवरती सुद्धा आपण संपर्क साधून मेलच्या माध्यमातून आपले अभिप्राय कळवू शकता. स्नेहांकित या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन पत्रांसह पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. लोभ तो वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा.
1: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कपवेना सखोग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण.
2: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: पोलिस?
1: मिस सीमा?
0: हो, बोलते हैं।
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ। हा,
0: पण का? मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात अनुजा भावे यांची

प्रसारित करतो नाट्य संगीत कार्यक्रमात सुरुवातीला अरविंद पिळगावकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची पदरचना ऐकूया. संगीतकार जितेंद्र अभिषेकी. नाटक वासवदत्ता.

वासव दत्ता. या नाटकासाठी अरविंद पिळगावकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांची ही पदरचना आपण ऐकलीत. संगीतकार जितेंद्र अभिषेकी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून नाट्य संगीताचा कार्यक्रम. मदनाची मंजिरी या नाटकासाठी प्रकाश गांगरेकर यांच्या आवाजातलं पद ऐकूया.

मदनाची मंजरी या नाटकातलं हे पात्र ऐकलं. आपण ऐकत आहात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. कार्यक्रमात शेवटी रणधुमधुभी या नाटकातलं वीर वामनराव जोशी यांचं पद ऐकूया.

मधुवंती दांडेकर यांच्या आवाजामध्ये रणदुमदुभी या नाटकासाठी वीर वामनराव जोशी यांचं पद आपण ऐकलं. याबरोबरच नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10:30 वाजलेत.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपला जीवन प्रवास सांगण्यासाठी, आपले अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत अनुजा भावे. तर आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम अनुजाताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तर सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात. तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमची शाळा वगैरे कुठली होती?
1: अच्छा, तर मी कोल्हापुरातलीच. माझं बालपण लक्ष्मीपुरीत गेलं, जिथं 5 टॉकीज होती. पद्मा, अयोध्या, रॉयल, प्रभात. आता 5वं नाव पण आठवेना, कारण तेव्हा ती 5 टॉकीजांजवळ आम्ही राहत होतो.
0: बर.
1: आणि पूर्ण गल्लीमध्ये 3 मजली. आमचं एकच घर होतं.
0: बर.
1: पूर्वीच्या चौकटीच्या त्या गॅलऱ्या वगैरे अशा कटांजनाच्या तसं आमचं घर होतं.
0: जुन्या स्टाईल.
1: जुन्या स्टाईलचं.
0: बर बर. ही किती सालची गोष्ट, म्हणजे किती साली होतात तिथे?
1: 1965 माझा जन्म झाला, तेव्हापासून मी तिथेच आहे.
0: ऐक, म्हणजे तेव्हापासून तुम्ही कोल्हापुरात आहात.
1: मध्ये फक्त 74 ते 77 अडीच वर्षाचा काल मी डोंबिवलीत होते.
0: कारण
1: वडिलांची, वडील माझे पोस्टात असल्यामुळे त्यांच्या बदल्या होत असत. मध्ये रत्नागिरी वगैरे तेव्हा आम्ही गेलो नव्हतो, पण तेव्हा आम्ही मुंबईला आम्ही गेलो होतो. ते 2.5 वर्ष सोडले तर पूर्ण कॉलेज पर्यंत मी कोल्हापुरातच.
0: बर. मग तेव्हाचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर याच्यातला फरक सांगा ना.
1: फारच फरक पडलाय.
0: हा.
1: तेव्हा कोल्हापूर एक छोटेखानी शहर होतं.
0: बरोबर.
1: आणि आपुलकीची माणसं वगैरे सगळी होती. आणि तेव्हा आमच्या घराजवळच माझी शाळा MLG हायस्कूल.
0: बर.
1: आणि नंतर कॉलेज ऑफ कॉमर्स तेव्हाचं, म्हणजे आताच
0: DRK
1: कॉलेज. त्यामुळं सगळीकडे चालतच जायचं. रिक्षा वगैरे म्हणजे आम्हाला चैन होती तेव्हा. म्हणजे कारण आम्हाला सिनेमाला जायचं तरी आम्हाला 5 टॉकीजांपैकीच आम्ही जायचो. त्यामुळे कोणी पाहुणे आले वेगळे मुंबई पुण्याचे नातेवाईक, तर ते आम्हाला रिक्षाने घेऊन जायचे कुठेतरी सिनेमाला. ती आम्हाला खूप चैन वाटायची.
0: बरोबर.
1: आणि बस माझी आत्या तेव्हा राजारामपूर ही 13व्या गल्लीत राहायची, तर हे म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी वगैरे आम्ही तिच्या घरी जात असू बसने. तर तेव्हा आम्हाला लक्ष्मीपुरी ते राजारामपुरी हा खूप मोठा प्रवास केल्यासारखं वाटायचा. म्हणजे आता त्या गोष्टीचं इतकं हसू येत आहे.
0: खरंय. अगदी. घरातलं वातावरण कसं होतं? तुम्ही भावंड किती?
1: हा, आता आम्ही 3 भावंड. मी मोठी, माझ्या खालचे 2 भाऊ.
0: बर.
1: आणि माझे काका काकू झेडपी मध्ये शिक्षक शिक्षिका असल्यामुळं ते कायम खेडेगावात असायचे, त्यामुळे त्यांची 2 मुलं, म्हणजे 2 माझी चुलत भाऊ, तेही आमच्याकडेच असायचे बऱ्याच, म्हणजे शिक्षणाला वगैरे होते. नंतर माझी आजी होती आमच्याकडेच. वडील जिथे बदली तिथे जनरली असायचे, म्हणजे आमच्या कळतेपणापासून ते बाहेरच असायचे, रत्नागिरी इकडे वगैरे. त्यामुळे आई, आम्ही भावंड, ही चुलत भावंड, दर शनिवार रविवार काका काकू यायचे. ती एक मेजवानी असायची. तेव्हा पक्वान्न वगैरे केलं जायचं. म्हणजे हल्ली काय

0: सारखं सगळं आणायचे वगैरे, किंवा सणाला ते यायचे, मग त्या त्या सणानुसार पकवान वगैरे व्हायची.
1: बरोबर.
0: आणि आमचं 3 मजली घर म्हणजे छोटेखानीच होतं आणि एकदम वरती पत्रा होता.
1: बर.
0: तर आम्ही पत्र्याला ते असं भोक होत आणि शिडीवरनं चढून तिथे माती वाळू सगळं नेऊन आम्ही 5 जण आम्ही किल्ला वर बनवायचो आणि खाली स्वयंपाकघर होतं. तिथे आमच्या आई काकू वगैरे चकल्या वगैरे तळत असायच्या, त्यांच्या आम्ही भरपूर शिव्या खायचो. कारण अरे पडताय कुठेतरी कढईत वगैरे, तर आम्ही त्यांना न जुमानता वरती ते सगळं नेऊन किल्ले करायचे. अशी वेगळीच धमाल होती. म्हणजे तेव्हा एक रेडिओ फक्त होता आणि तो रेडिओ सुद्धा ऐकायला आम्हाला मिळायचा नाही, कारण पाणी तेव्हा खाली यायचं आणि वरती काय माहिती, नळ नव्हते. आई आमची 2-2 म्हणजे घागरी हे करून आणायची, त्यामुळं आम्ही आणि स्वयंपाकघर आणि बाहेर छोटी खोली एवढंच आमच्या ताब्यात होतं. आणि खाली आमचे मधल्या ह्याच्यात काका काकू राहायचे आणि एक छोटी खोली होती, तिथं आत्या सुद्धा आमची भाड्याने राहत होती, म्हणजे एवढ्याशा खोलीमध्ये त्या काळी. तर म्हणजे आम्हाला एक स्वयंपाकघर आणि एक बाहेरची खोली आणि एक गॅलरी एवढाच आमचा परिसर. त्यामुळे सकाळी गाद्या घातलेल्या असायच्या स्वयंपाकघरातच, त्यामुळे आईला पाणी आणायचं म्हणून 6 लाच जोर जोरात ओरडून राजू संजू धनू उठा, त्यामुळे आम्हाला इतका राग यायचा. म्हणजे कधीतरी काहीतरी ऐकत बसावं असं मला थोडं मोठेपणी 13-14 वर्षाची झाल्यावर वाटायचं. पण तेव्हा रेडिओ हे एकच करमणुकीचं साधन होतं, ते ऐकावं वगैरे त्या वयात आपल्याला वाटतं, तेही आम्हाला मिळालेलं नाही कधी. पण लोक भरपूर यायची, म्हणजे आमच्या लक्ष्मीपुरीत दर दिवशी 20 ते 25 माणूस यायचा आणि 5-6 दा चुलीवर चहा चढायचा. आणि पद्धत अशी होती, पोस्टमन आला, पर्टीन आली, कोणी आलं, सगळ्यांना चहा दिल्याशिवाय सोडत नसतो आम्ही. आणि आत्या दोघी गावातच होत्या, त्या दुपारी यायच्या. आत्ते बहीण ती त्या काळात एकटी होती, त्यामुळे तिला एकटे पण वाटायचं म्हणून तीही आमच्याकडे यायची. आणि सगळ्यात कळस म्हणजे रविवारचा जुन्या कपड्यांचा बाजार आमच्या घरासमोरच भरायचा.
1: बर.
0: आणि मी तर अगदी लहान असताना मी सगळी खेळणी जी लाकडी होती ती एक एक करून सगळी त्यांच्या कपड्यावर टाकायची दिवसभर. आणि त्या बायका गोळा करून प्रेमाने, हे बघा तुमच्या बायानं खेळणी टाकली आहे, करून त्या आणून द्यायची. असा फार मजेशीर काळ होता. आणि वर जरा पाऊस बिऊस आला की तो बाजार एकदम सगळे ह्याला वळचणीला उभे राहायचे. मग आमचा खेळ काय असायचा, तर तेव्हा त्या सगळ्या कणसाच्या गाड्या, कलिंगडाच्या गाड्या, ते असे जायच्या, वरती छत असायचं आणि तेव्हा कणसं आम्ही खूप खायचो. तर ते असं गच्चीत उभं राहायचं आणि कणसाचा जो बुरखुंडा असतो ते टणकनं टाकायचा वरनं तिसऱ्या मजल्यावर, आणि त्या माणसाला आणि पळून यायचं जोरात आतमध्ये. त्यामुळं त्या ह्याला कळत नसे कोणी टाकलं कधी. अशा खूप गमती जमती होत्या, ज्या आता म्हणजे दुर्लभच आहेत.
1: आताच्या पिढीला हे
0: माहीतच नाही. अशा छोट्या छोट्या गमतीमध्येच आमचा आनंद साधलेला होता.
1: तुम्ही कॉलेज पण केलं म्हणालात, कॉमर्स कॉलेजला. मग ती किती सालची गोष्ट?
0: ती मी 79 ला 10वी झाले.
1: बरोबर.
0: आणि 84 ला मी बीकॉम उत्तीर्ण झाले. त्याच्यात सुद्धा मध्ये एक ट्विस्ट असा आला की 83 ला वडिलांची बदली झाली परत मुंबईला.
1: बर.
0: आणि दोन्ही भाऊ आणि आई वडील त्यांना जायलाच लागलं आणि माझी शिवाजी युनिव्हर्सिटी होती, त्यामुळे युनिव्हर्सिटी बदलायला नको. आणि आईचा त्या काळीचा आमचा इतका सुज्ञपणा की मुलीचं एकदा शिक्षण राहिलं तर परत होणार नाही, म्हणून मी एकटी आणि माझा चुलत भाऊ MSc करायचा, आम्ही दोघंच त्या घरात राहायचो. तेव्हा तर आम्ही इतकी धमाल केली, म्हणजे माझ्या मैत्रिणी, त्याचे मित्र, रस्सा करायचा, पोळ्या करायच्या कशा वाकड्या तिकड्या, आणि इतकं हसायचो, धमाल असायची. म्हणजे आधी सगळ्यांना वाटायचं मी तशी लहानपणी बुजरी म्हणजे फार भित्री वगैरे होते. आणि त्याला कारण आमची आजी ही कायम मला कुठे सोडायची नाही. या 2 मुलांना सगळीकडे ते खेळूनच यायचे. ते प्रायव्हेट हायस्कूलला होते, ते बॅट त्यांना कुणाला विचारायचेच नाही, ते क्रिकेट बिकेट खेळूनच यायचे शाळेतनं. पण माझं तसं नव्हतं, मी घरी येऊन बसायची चालत भरकन. आणि लहानपणापासून सिन्सिअर मात्र होते, अभ्यास करत बसायचे. आजी मुळात अशी मी भित्री झाले, म्हणजे कुठं पाठवायचीच नाही मला ती. आणि स्वभावही असाच झाला, त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला तो नंतर कळतो आता. म्हणजे खेळ कमी पडला त्या काळात, जो खेळायला पाहिजे, तो मला मैदानी खेळ कमी पडला. इतर लोकांच्या गोष्टी ऐकणं,

0: थोडंसं ऑब्झर्वेशन लोकांच्या बोलण्यांचं करणं, म्हणजे अजूनही मला असं लिहिण्याची उर्मी येते त्या काळची, म्हणजे लक्ष्मीपुरीतले दिवस.
1: कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग काय?
0: हा मग 84 उत्तीर्ण झाले मी तेव्हा कॉमर्स कॉलेजला. मी युनिव्हर्सिटीला 9 आले होते मी त्या काळात, आणि नंतर मग ठरलेलंच होतं. वडील वडाळ्याला होते क्वार्टर्स, वडील दादर ह्याला पोस्ट मास्तर होते दादरला, आणि मग तिथं गेले. आणि मग काय बी कॉम असल्यामुळं काय ते ह्याच्या परीक्षा दिल्या, रिजनल रिक्रुटमेंट बोर्ड BSRB वगैरे परीक्षा दिल्या. म्हणजे नोकरी करायचं हे लहानपणापासून ठरलं.
1: मी तेच विचारलं.
0: आणि त्याचं कारण तुला सांगते कशात दडलेलं असतं, तर आमचं जे घर होतं तिथे समोर जैन मंदिर आणि फळांचे स्टॉल लागलेले असायचे.
1: बरोबर.
0: मोठी मोठी फळं, म्हणजे जी त्या काळी आम्हाला काही ती परवडायची नाहीत अशी फळं. बँक रोड तसा जवळ, बँक ऑफ इंडिया वगैरे सगळ्या लक्ष्मीपुरी, त्यातल्या बायका गाडीवर बसून यायच्या, त्याला अमुक अमुक अमुक फळं आणि ते घेऊन जायच्या तोऱ्यात. ते एक माझ्या मनात. आणि माझे जे काका होते ते त्या काळचे CIIB होते, आणि ते मला पासबुक भरायला पाठवायचे बँक ऑफ इंडिया लक्ष्मीपुरी शाखेमध्ये. आणि मी छोटीशी चण तेव्हाही छोटीच होती, आणि तेव्हा काय नेमका काही ते लंच टाईम वगैरे असला की त्या माझ्याकडे बघून हसायच्या, आली बघ ही पासबुक भरायला. आणि खो खो हसायच्या, मग मी अशी वाट बघत बसायचे, मग त्या पासबुक भरून द्यायच्या, काय काकांचं आणलं का पासबुक वगैरे. तर त्या काळात जे रुजलेलं होतं की ऑफिस वर्क मी करणार, त्यामुळे ते मी तिथे गेल्यावर या परीक्षा देणं सपाटाच लावला. आणि सांगायचं कारण म्हणजे मी 3 ह्याच्यामध्ये एकदम मी पास झाले होते, LIC, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. या 3ही ह्याचं मला साधारण 1-2 महिन्याच्या पाठीमागे म्हणजे उत्तीर्ण झाल्याचं हे आलं. सगळ्यांनी SBI भरपूर शाखा असतात, तुला कुठेही जाता येईल. बॉम्बे पोर्टर्स, मला बॉम्बे तेव्हाही विशेष आम्हाला आवडायची असं नाही, म्हणजे त्या काळी ते क्वार्टर्स वगैरे छान होत्या वडाळ्याला, पण एकूण काय बॉम्बे विषयी एवढं नव्हतं जाग झालेलं. आणि LIC सुद्धा काय तेव्हा ब्रँचेस कमी होत्या. सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट म्हणून मी SBI ला, म्हणजे मी 84 ग्रॅज्युएट झाले, तर मी तुला सांगते 1 ऑगस्ट 1985 मी बॉम्बे मेन ब्रँचला रुजू झाले. माझा इंटरव्ह्यू बॉम्बे LHO नरीमन पॉइंट, जी मोठी बिल्डिंग म्हणजे आमच्या दृष्टीने खूपच, तिथे झाला. आणि माझी सगळी सर्टिफिकेट कोल्हापूरची बघून त्याच्यावरच त्यांनी गप्पा मारल्या, मग काय प्रसिद्ध आहे, गुळ प्रसिद्ध आहे, त्यामुळे फार असा इंटरव्ह्यू अगदी हसत खेळत झाला. आणि तेव्हा भोपाळ वायुगळती झाली होती, तर त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला, भोपाळला तुम्हाला पोस्टिंग दिलं तर जाल का? तर मोठा हो म्हणून सांगितलं, कारण नोकरी मिळवायची होती, म्हणजे करायचीच होती, त्यामुळे कशालाही हो म्हणायचं होतं. त्यामुळे मी काय लगेच हे झाले आणि माझी बॉम्बे मेन ब्रँचला अपॉइंटमेंट झाली.
1: बरं.
0: ती वडाळ
1: वर्ष नोकरी,
0: 37 वर्ष
1: पूर्ण
0: त्याच्यानंतर.
1: आणि मग बरीच ठिकाणं फिरला.
0: हो हो, 90 मग माझे मिस्टर पण SBI मध्ये असल्यामुळं तो एक निर्णय आम्ही घेतला, कारण मी बॉर्न अँड ब्रॉट अप कोल्हापूर होते.
1: बरोबर.
0: आणि माझं सासर डोंबिवलीला होतं. वडाळा VT हार्बर लाईन असल्यामुळे मला ते काहीच माहिती नव्हतं त्यातली पोहोचायची. मी अर्ध्या तासात बॉम्बेला पोहोचायची, म्हणजे माझ्या ब्रँचला. डोंबिवली VT, मला बाकीच्या बँकेतल्या मैत्रिणी म्हणाल्या, तू कसं पसंत केलंस हे स्थळ. तर वय अवघं 21, वडिलांचा दरारा असायचा त्या काळी, म्हणजे असं नाही की काय नाही चांगला आहे स्टेट बँकच आहे बाकी काही नाही, भावाचं लग्न झालंय, दोन्ही बहिणींची लग्न झाली, हे धाकटे होते. पण डोंबिवली VT प्रवास असा आहे की तो अतिशय खडतर आहे, म्हणजे 1.5 तासाचा प्रवास असायचा. आणि पण मी त्यातून ताऊन सुलाखून मी निघाले. मी अगदी घडीची खुर्ची घेतली बसायला, नंतर माझ्या मैत्रिणी झाल्या, तर माझा मोठा लोकल ग्रुप झाला. मी छोटी असल्यामुळे कायम मी मांडीवर किंवा फोर्थ सीट असायचे, माझे लांब कमरेपर्यंत केस होते, तर ते गुंडाळायचा नुसता आंबाडा आणि सगळ्या माझ्या प्रेमानी वेणी घालायच्या, कारण वेळ 1.25 तासाचा होता. त्यामुळे इट वॉज वंडरफुल. म्हणजे हा प्रवास जरी हे असला तरी मुंबईच्या सगळ्याच लोकांचं म्हणा, बायकांचं म्हणा, आपण म्हणजे हे कौतुक हे केलंच पाहिजे, कारण तेवढ्या धकाधकीत आम्ही सगळं करायचो. आम्ही हादगा खेळायचो, मोठ्या मोठ्या म्हणजे फ्रूट सॅलेड, ब्रेड

0: रोल असे डबे डबे भरून इतवाड्याच्या मैत्रिणी खिरापती आणायच्या आणि आम्ही 1.5 तास गाणी म्हणायचो. बायका विणायच्या, म्हणजे कोणी खचलेलं नसतं मनाने. आणि ते मी जे शिकले ना डोंबिवली भीती प्रवास, मी 85 ते 85 ते लग्न झालं माझं 1 जून 86 ला, तेव्हापासून 90 पर्यंत जो 4 वर्षाचा मी प्रवास केला डोंबिवली भीती, तेव्हा मी खरं जीवन जगले, कळलं मला जीवन म्हणजे काय असतं. आणि ज्याने डोंबिवली भीती प्रवास एकदा केला गर्दीतून, तो मला वाटतं कुठेही जगात जरी तुम्ही गेलात तरी त्याला कुठली अडचण येणार नाही.
1: खरं आणखी आवडीनिवडी काय आहेत, छंद?
0: आता तेव्हा बघायचं तर म्हणजे मी 21व्या वर्षी अगदी बँकेत लागले, नंतर 88 साली मला माझ्या मुलीचा जन्म झाला सुखदा, त्यामुळे त्या काळी काही आवडीनिवडी जोपासायला वेळच नव्हता असं म्हटलं तरी चालेल. पण काम सिन्सिअरली अगदी फ्रॉम डे 1 टू शेवटपर्यंत केलं बँकेचं काम म्हणजे. आणि मग नंतर 90 साली एक निर्णय आम्ही घेतला, म्हणजे मिस्टर कोऑपरेटिव्ह असल्यामुळं आणि बदली होते म्हटल्यावर, म्हणजे कोल्हापुरात आलो पण मिस्टर होते शिरोळला आणि मी होते इचलकरंजीला. नंतर कोल्हापूर इचलकरंजी मी प्रवास केला, कोल्हापूर शिरोळ त्यांनी 5 वर्ष प्रवास केला, तेव्हा 1.5 वर्षाची सुखदा, सासू असे दोघे वयस्कर, हा काळ आणि कठीण होता. म्हणजे त्या रेल्वेत कसं निदान बसायला जागा तरी द्यायचे. तो पूर्ण मी 45 मिनिटं कोल्हापूर ते इचलकरंजी उभा राहून गेले. अरे बापरे, आता म्हटलं आगीतनं उठून आपण फुफाट्यात पडलोय. म्हणजे आपल्या डोक्यात माझ्या काय होतं की कोल्हापुरात कुठली ती सिटीतली ब्रँच मिळेल, बट इट वॉज नॉट सो इझी फॉर अस. 5 वर्ष आम्ही अशी काढली. माझी ट्रेझरीला मग 95 ला बदली झाली. आणि खऱ्या अर्थाने मग जेव्हा मी बँकेत ट्रेझरीला आले 96 ला गावात आले, मग पहिली मी गाडी शिकली, मला काहीच येत नव्हतं, जी सोडायची नाही त्यामुळे मला सायकलला हात लावलेला नव्हता. आणि पहिल्या दिवशी 13 लेडीज स्टाफ होता सगळ्या 2 व्हीलर, आणि मी एकटी उषा टॉकीजला बसला थांबले. मग हे काय खरं नाही, मग तेव्हा बजाजची सनी होती आमच्या बँकेतल्या त्याच्या मदतीने. एकीनी मला शनिवार रविवार शनिवार हाफ डे असायचा, तू सनीवर तुला कॉन्फिडन्स येईल अशी मी गाडी शिकले म्हणजे. आणि मग मी गाडीनं यायला लागले. त्याच्यानंतर मग मी म्हणजे माझे छंद मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे आमची संयुक्त गणेशोत्सव समिती होती स्टेट बँकेची, नाटकं 3-3 तासाची बसवायची आणि 3-3 तासाचा व्हरायटी प्रोग्राम. त्याच्यामध्ये खूप वर्ष मी कॉम्पेरिंग केलं आणि लहान मुलांच्या स्पर्धा आम्ही घेत असू, स्टाफच्या मुलांच्या स्पर्धा, चित्रकला, मेमरी, नंतर 1 मिनिट म्हणजे काही ऍक्टिव्हिटी करायच्या, या सगळ्यामध्ये माझा पुढाकार असायचा. मी ज्या ज्या ब्रँचला काम केलं तिथे मी कायम माझ्या उत्साहामुळे म्हणा मला वेलफेअर सेक्रेटरी मीच व्हायचे आणि मी उत्कृष्ट काम केलेलं आहे.
1: ओके, मग या सगळ्या मी आवडीनिवडी सगळ्या त्याच्यात
0: त्याच्यानंतर सुरू झाल्या.
1: बरं, आता रिटायर्ड झालेला आहात, आत्ताचं रुटीन काय काय आहे?
0: आता BRS मी घेतली 21 साली, मिस्टर रिटायर झाले 40 वर्ष नोकरी.
1: बरोबर,
0: मग मी 22 एप्रिल ला मला द्यायला सुद्धा त्यांनी 7-8 महिने लावले.
1: BRS
0: घेतली योगायोगाने 22 ऑक्टोबर ला, म्हणजे 22 एप्रिल ला रिटायर झाले. एका माझ्या मैत्रिणीकडे मी गेलेले असताना त्यांचे मिस्टर गीता परिवाराचे गीता शिकत होते, मग तुम्हाला आवडेल भावे मॅडम हे बघा, त्याने कागद माझ्या हातात दिला HTTPS ते साईन केली. मग मी जॉईन झाले, लगेचच जॉईन झाले ऑक्टोबर मध्ये.
2: आणि गीतेचे पूर्ण 18 अध्याय मी 1.5 ते 2.5 वर्षात पाठ केले
0: आणि ते मी सगळ्या तिथल्या लेवल केल्या. आणि मीन टाइम माझी वसुधा म्हणून मैत्रीण, तिच्याशी बोलणं झाल्यावर ती इथं गीताधर्मची मंडळातर्फे शिकली होती, शृंगेरीला जाऊन आली होती. मग ती म्हणली तुझं उच्चार चांगले आहेत, सलग म्हणायचे पूर्ण चरण पहिली ओळ, त्याच्यामध्ये तुम्हाला श्वास चाही प्रॅक्टिस होते वगैरे, मग तेही मला आवडलं. आणि एका पहिल्या अध्याय परीक्षा तू पाठांतर दे, माझा पहिला अध्याय पाठ होता आणि मी दिली. आणि आता गीता धर्म मंडळ, मग शृंगेरी, हा प्रवास चांगला झाला या सगळ्या मैत्रिणींच्या बरोबर माझा सुंदर झाला. आणि आता विष्णू सहस्त्रनाममध्ये असंच ऑनलाईन शिकले.
1: बरोबर,
0: अजून मला दुसऱ्याला शिकवायचं होत नाहीये कारण माझं SBI मधला पण माझा मोठा ग्रुप आहे, तिथलेही पेन्शनर असोसिएशनचं काही सभा मिटिंग तिथलंही कॉम्पेरिंग वगैरे करणं
1: तेही अजून

0: चालू आहे आणि
1: बरोबर
0: आता नात येते सुट्टीला वगैरे, तिला गोष्टी सांगणं
1: बरोबर
0: वगैरे हेही मी आता एन्जॉय करते.
1: चांगलं.
0: फिरण्याची आवड पहिल्यापासून होतीच आणि ती आता आम्ही खूपच चांगल्या रीतीने, आम्ही दोघंही रिटायर असल्यामुळं आणि एकच मुलगी असल्यामुळं आणि तिचं लग्नही वेळेत झालं, मुलगी झाली त्यामुळं बाळंतपण करणे वगैरे तेही माझ्या, म्हणजे मी सांगते 18 साली म्हणजे मी 53 वर्षी मला नात झाली, त्यामुळं मी त्या जबाबदारीतनं पारिवारिक मुक्तच झाले असं म्हणायला हरकत नाही. सासरही तिचं चांगलं आहे, ती बहीण पण माझ्या मैत्रिणीसारखी आणि आम्ही दोघंच असल्यामुळे आम्ही फिरतो. दुबई परवा मी ऑस्ट्रेलियाला जाऊन आले, माझ्या मैत्रिणीही खूप आहेत, मग वेगवेगळ्या ग्रुपमधनं, मध्ये हेमल कसा तो
1: सगळं
0: आले, पवनार आश्रम, म्हणजे त्या फिरण्यामध्ये सुद्धा मला वेगवेगळे प्रकार अनुभवायला आवडतात. म्हणजे एकदा सीशोर तर सीशोर असं नाही, म्हणजे

0: वेगवेगळ्या ग्रुपमधनंमध्ये हेमल कसा तो सगळं
1: अनुभव एक
0: गाऊन
1: घेतला.
0: आले पवनार आश्रम, म्हणजे त्या फिरण्यामध्ये सुद्धा मला वेगवेगळे प्रकार अनुभवायला आवडतात. म्हणजे एकदा सीशोर तर सीशोर असं नाही, म्हणजे कधी निसर्गामध्ये, कधी हे समाजकार्याचं बघितलं. मग ऑस्ट्रेलिया एक वेगळा देश, दुबई त्यांनी म्हणजे पाणी नसताना केलेलं एवढी सगळी झाडी वगैरे त्यांनी लावलेलं, ते एक वेगळा अनुभव असं मला कायमच
1: आवडतं.
0: हा म्हणजे आता गीता तर मी हात सोडणार नाहीये, त्याचं आता गीता पाठशाळा मी करते आहे, जे एक ते सहा, सात ते बारा, तेरा ते अठरा ज्या परीक्षा असतात त्याचा एक वर्ष माझं झालं, दुसरं वर्ष चालू आहे, ते चालू आहे. आणि मग पुढे मला थोडस म्हणजे अर्थाकडे आता खोल जायला आवडेल, थोडं निरूपण करायला आवडेल. म्हणजे त्याला फार वेळ आहे,
1: पण त्या दृष्टीने
0: हळूहळू पावलं, म्हणजे अगदी बाल पावलं मी टाकायला
1: सुरुवात केली. एकंदरीत आत्ता आयुष्याच्या या टप्प्यावर मागं वळून बघताना आणि आत्ताचं आयुष्य ह्याच्यात काय वाटतं तुम्हाला, तुमच्या आयुष्याबद्दल?
0: आधीचं आयुष्य खूप धकाधकीचं होतं, पण त्याच्यामध्ये पण एक जे उत्साह होता आणि तेव्हाची आमच्या बँकेतलं वातावरण हे खरोखरी चांगलं होतं. म्हणजे रिअली मी कितीतरी मैत्रिणी जमवल्या आहेत, कित्येक ग्राहक माझे असे आहेत की ते अजून मला ताई तुम्ही घरी या माझ्या वगैरे, म्हणजे आपुलकीचे प्रेमाचे संबंध कोल्हापुरात सगळ्या छोट्या शहरात मी अनुभवले, जे मुंबई मेन ब्रँचला किंवा मुंबईत राहत असते तर जे कधीच शक्य नसतं ते मी अनुभवलं. आणि कधी म्हणजे आता जे महिला सुरक्षा हा विषय एक मोठा झालाय, पण मी अगदी अभिमानाने सांगेल की आमची SBI ही संस्था अशी आहे की जिथं आम्हाला कधीही बायकांवर अन्याय होतोय किंवा बायकांशी कसं तरी वागलं जातं हे आम्हाला एकदाही अनुभवायला मिळालेलं नाही. त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ माय SBI आणि त्यामुळे आम्ही आता हे आयुष्य अतिशय मनासारखं जगू शकतोय.
1: नक्कीच. नव्या पिढीला काय सांगाल थोडक्यात?
0: हा, नव्या पिढीला मी असं सांगेन की कुणाशी तुलना करू नका, प्रत्येक जण तुम्ही युनिक असता, देवानी प्रत्येकाला एखादी क्वालिटी दिलेलीच असते. आणि जे काम तुम्ही करताय ते मनापासून करा, सिन्सिअरली करा. म्हणजे हे बाळकडू म्हणजे माझ्या आईचे वडील शिक्षक होते, ते आम्हाला लहानपणापासून असं बिंबवलेलं, तू एकदा या खोलीची फरशी पूस, पण असं म्हटलं पाहिजे की अशी फरशी कोणी पुसणार नाही. म्हणजे श्रमाचे पण संस्कार झाले. म्हणजे अजूनही जरी SBI मध्ये नोकरी केली तरी आम्हाला कुठल्याही शारीरिक कष्टाची कामाची लाज वाटत नाही. कोरोनामध्ये बाई नव्हती तरी आम्ही सहज ते पेलवायचो, कारण ती सवय होती.
1: खूप छान. जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना, आपण श्रोत्यांना ऐकूया.
0: नक्कीच. मला सगळ्यात आवडतं अरुण दातेंनी गायलेलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: मस्त, खूप छान गाणं आहे. याच नोटवर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, उत्तम आयुरारोग्य तुम्हाला लाभू दे असं म्हणून तुमचा निरोप घेते आकाशवाणीच्या वतीनं आणि माझे जीवन गाणी या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार, नमस्कार,
0: धन्यवाद, खूप खूप.

श्रोत्यांनो, माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11 वाजलेत, प्रसारित करतो आहोत कार्यक्रम रामचरित मानस गान. आज ऐकूया या

रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा 369 आताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार होते भूपेंद्र सिंग आणि सहकारी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात काही वैविध्यपूर्ण गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे सुरुवातीला त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया दिल तो पागल है या चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. गायक कलाकार लता मंगेशकर आणि उदित नारायण.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, दिल तो पागल है या चित्रपटासाठी. उत्तम सिंग यांना संगीताचं बाळकडू हे त्यांच्या घरामध्येच मिळालं. त्यांचे वडील हे उत्तम सतारवादक होते. त्यांच्याकडून वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे उत्तम सिंग यांनी गिरवायला सुरुवात केली. 7 वर्ष मटका वाद्य, त्याचबरोबर 6 महिने सतार असेल, त्याच्यानंतर 2 वर्ष गायनाचं सुद्धा शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. आणि मग वयाच्या 12व्या वर्षी वडिलांसोबत ते मुंबईत आले. त्यानंतर तिथं त्यांनी तबला आणि व्हायोलिनचं सुद्धा रितसर शिक्षण घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं एक उत्तम व्हायोलिन वादक म्हणून आपण त्यांना ओळखतो. 1963 दरम्यान त्यांना नवशिकी मदन मोहन, एस डी बर्मन, त्याचबरोबर सी रामचंद्र, आर डी बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकारांबरोबर काम करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. आणि त्यानंतर या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांचं चांगलं एक ऋणानुबंध झाले. आणि खऱ्या अर्थानं या माध्यमातून संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दुष्ट चित्रपट लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: दुश्मन या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजामध्ये.
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

आपण ऐकत आहात गातार है घरातील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर. संगीतकार उत्तम सिंग यांची काही गाणी आपण ऐकत आहोत. वेगवेगळ्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम करत असताना त्यांची भेट झाली ती संगीतकार जगदीश खन्ना यांच्याशी, आणि त्यानंतर जगदीश खन्ना यांची अतिशय चांगली साथ त्यांना लाभली. 1992 ला खन्नांच्या जाण्यानंतर उत्तम सिंग यांनी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाला सुरुवात केली. या काळामध्ये मैने प्यार किया, हम आपके है कौन या गाजलेल्या हिंदी चित्रपटांसाठी तसंच काही तमिळ चित्रपटांसाठी पंजाबी चित्रपटांसाठी सुद्धा संगीत संयोजक म्हणून उत्तम सिंग यांनी चांगलं काम केलं. कार्यक्रमात आता आपण ऐकूया हम तुम पे पडते है या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना. गायक कलाकार पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि उदित नारायण.

हम तुम पे करते है या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजामध्ये. 1997 ला दिल तो पागल है या चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार उत्तम सिंग यांना मिळाला. त्यानंतर 2002 मध्ये गदर एक प्रेम कथा या चित्रपटासाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. यानिमित्तानं त्यांच्या संगीताची ही जादू प्रत्येक रसिकावर अजूनही कायम आहे. भविष्यात सुद्धा अशाच एका चांगल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं संगीत आपल्याला पुन्हा अनुभव मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्टचिंतन करूया आणि गदर चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं गाणं ऐकूया. गीतकार आनंद बक्षी.

0: नारायण यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, गदर एक प्रेमकथा या चित्रपटासाठी. श्रोते हो, संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीत दिलेली काही गाणी आपण ऐकली.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांतली गाणी आता आपण ऐकूया. खऱ्या अर्थानं वडील यश जोहर यांचा दिग्दर्शनाचा हा वारसा त्यांनी पुढे घेत असताना यशाचं मोठं गाठून या क्षेत्रातल्या त्यांच्या कर्तृत्वाला चार चांद लावलेले आहेत. कुछ कुछ आहे या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार जतीन ललित, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

आजवर दिग्दर्शनाचे फिल्मफेअर पुरस्कार अनेक चित्रपटांसाठी करण जोहर मिळालेले आहेत. 1998 मध्ये कुछ कुछ होता है या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतरच्या काळात अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली. त्याचबरोबर

पडद्यावर सुद्धा वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून ते झळकलेले आहेत. कार्यक्रमात आता कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार जतीन ललित.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत, संगीतकार होते जितेंद्र ललित, चित्रपट श्रोतेहो दिग्दर्शक करण जोहर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या दोन चित्रपटातली गीतं आपण ऐकली. आकाशवाणीच्या कोल्हापूरचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन, या निमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी. तेव्हा जरूर फोन करा. येत्या शनिवारी म्हणजे 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2562-26 या फोन क्रमांकावर 0231-2562-26.

श्रोतेहो हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा मंगळवारी म्हणजेच उद्या 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत. आपले शेतीविषयक प्रश्न आणि शंका जरूर विचारा. यावेळचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तर देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी केणवे. तेव्हा जरूर फोन करा उद्या सकाळी 11 ते 12 यावेळेत हॅलो किसान या कार्यक्रमासाठी. आमचा फोन नंबर 02-31-265-26-24 02-31-265-26-24. श्रोते दुपारी 12 वाजता आपण ऐकणार आहात वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम.

आकाशवाणीच्या कोल्हापूर गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं वैविध्यपूर्ण गाणी आपण पाहू. अभिनेता कुणाल खेमू यांचा आज वाढदिवस आहे, अर्थात बाल कलाकार म्हणून या चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अतिशय कमी वयामध्ये लोकप्रियता मिळवली. कुणाल खेमू म्हटल्यानंतर कलयुग चित्रपटाचं गाणं आपल्या सगळ्यांच्या निश्चितच स्मरणात असेल, तेच गीत आपण ऐकूया.

राहत फतेह अली खान यांच्या आवाजामध्ये रोहेल हैत आणि फैजल रफी यांनी संगीतबद्ध केलेली सईद कौद्री यांची ही गीतरचना कलयुग चित्रपटासाठी. याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करतो.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील

उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वायानं दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा.

आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व्य म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबा रायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबा रायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबा राय आपल्याला सांगतायत, पाणी हेची जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबा राय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशाल

पण एक केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळ साळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा, पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

एक प्रेम महत्त्वाचं आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीने श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहिती आहे. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे. बरं का, पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीभर पाणी होता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून. बघेर आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळे.

घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबा आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसा आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम. अमृत हा समान आहे, त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही, झाडं तोडतोय आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यातनं हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे. ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाकुकुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्यकारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्राने वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्राने तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत.

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना कि हा ढोंगी आहे, यानीच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 7,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगर पुत्रांची राख झालेली आहे. बस

सात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली, पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते, आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय. आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेलं आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटलंय. आणि म्हणून वर्णन केलं आरीमध्ये.

शिष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजानी कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगरांनी अश्वमेध 100वा पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमननी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथानी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथानी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का.

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो म्हणून

आहे म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोतेहो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नाने भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथाने ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अ त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसता आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे. गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. अ या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र होऊया. आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अ जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोते व नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं. तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा म्हणे त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोते सांगून ठेवले, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्धत

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: माहिती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरी. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर. आपली रजा घेते.

श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित

श्रोत्याहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, cost.

0: costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 दा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीन निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत.

0: उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हरणे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळींग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळींग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो उठाइए अपना टेलीफोन और कहिए हेलो सहेली और बताइए अपने दिल की बात. सुनिए अपनी पसंद के गाने. विविध भारती पर बहती है सुरों की सरिता. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता. बारीकियां रागों की श्रृंगार सुरों का समय बीता दौर बदले. कायम है संगीत की मधुर पाठशाला. हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर.
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम है सुरीला सफर और इसी सफर में हम यात्रा कर रहे हैं बहुत सुंदर नगमों के साथ. और उन्हीं नगमों में हमारे श्रोताओं ने बड़ी अच्छी अच्छी इबारतें लिखी हैं. जैसे हमारे एक श्रोता लिखते हैं, आया मौसम सुहाना रे, ठंडी ठंडी हवा का तराना रे, कभी धूप कभी बारिश आई, प्रकृति ने सुंदर छटा सजाई, पेड़ पौधे झूमे प्यारे, मौसम लगे सबसे न्यारे. और ये बात लिखने के बाद उन्होंने बड़ी प्यारी सी मौसम के बारे में जानकारी दी, उसके लिए भी बहुत धन्यवाद. हमारे श्रोता लिख रहे हैं कि सुरीली प्रस्तुति सुरीले गीतों से श्रोताओं को बाहर तेज धूप के बावजूद हमें मौसम का मिजाज जरूर बदला लग रहा है, ठंडक महसूस हो रही है. जी, हमारे एक श्रोता ने बहुत अच्छी जानकारी भेजी है कि आज के फनकार कार्यक्रम में मैंने सुना कि लक्ष्मीकांत जी का जन्म लक्ष्मी पूजन के दिन हुआ था, इसीलिए परिवार वालों ने उनका नाम लक्ष्मीकांत रख दिया. आज आपने सुबह आज के फनकार सुना, ऐसे ही एक और कार्यक्रम है 7:45 पर आएगा स्मृति.

शान सहारू का मत।

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त

केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून
2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव

0: दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: न डुली, न चीखी, न चिल्लाई, बस एकदम उलट गई. आवाज जो हुई तो मेहरी झाड़ू छोड़कर, मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: है? ये क्या हुआ?
3: हाय राम, दया रे दया, बहू जी हमका तो लागत है बिल्ली मर गई.
2: लागत का है, सच्चो मर गई. आए हत्या का पाप बहू पे चढ़ गया. माँ जी
3: ये तो गजब हुई गवा. बिल्ली की हत्या, आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई ना बनावेंगे अब, बल्कि हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ,
4: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू ये क्या कर डाला है?
2: अब ये क्या हुई अम्मा जी? हाँ, कहो तो पंडित जी को बुला लें हम.
4: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ, जाओ जल्दी से, जाओ पंडित जी को बुला लो.
1: बिल्ली की हत्या की खबर बिजली की तरह पड़ोस में फैल गई. पड़ोस की औरतों का रामू के घर तांता बंद गया. चारों तरफ से प्रश्नों की बौछार और रामू की बहू सिर झुकाए बैठी. पंडित परम सुख को जब यह खबर मिली उस समय वो पूजा कर रहे थे. खबर पाते ही वे उठ पड़े.
5: सुनती हो भगवान? भाई भोजन न बनाना, लाला घासीराम की पतोहू ने बिल्ली मार डाली. प्रायश्चित होगा, पकवानों पर हाथ लगेगा.
1: पंडित परम सुख चौबे छोटे और मोटे से आदमी थे. लंबाई 4 फीट 10 इंच और तोंद का घेरा 58 इंच. चेहरा गोल मटोल, मूछें बड़ी बड़ी, रंग गोरा, चोटी कमर तक पहुंचती हुई. कहा जाता है कि मथुरा में जब मनसेरी खुराक वाले पंडितों को ढूंढा जाता था तो पंडित परम सुख जी को उस लिस्ट में प्रथम स्थान दिया जाता था. पंडित परम सुख पहुंचे और कोरम पूरा हुआ. पंचायत बैठी. सास जी, मिश्रानी, किस्नू की माँ, छन्नू की दादी और पंडित परम सुख. बाकी स्त्रियां बहू से सहानुभूति प्रकट कर रही थी.
4: अरे पंडित जी, बिल्ली की हत्या करने से कौन नरक मिलता है बताइए जरा.
5: हाँ हाँ, पत्रा देखकर अभी बताता हूँ. ये हाँ, अब ऐसा है, बिल्ली की हत्या अकेले से तो नरक का नाम नहीं.

0: स अ शुक्ल यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलं होतं, स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी या विषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, श्रीधर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट वजीर. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो उत्थान गुंफा, काव्य अभिमायन, मूर्तिभंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्यसंग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री, मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत, असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत। चला तर जाणून घेऊया त्यांचा साहित्य प्रवास। नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे, तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं। मी सगळे अभंग, भजनं आणि असं सगळं दंडारी, तमाशे, लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का, त्याच्यामुळे माझ्या घरामध्येही ते वातावरण होतं। वडील, भाऊ, माझे 2-3 भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरं का। तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा, अभंगांचा, ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला। तो माहिती आहे का की तुमचं वय, तुमचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये एक लय भिजत जाते। तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत, अभिरुची म्हणजे टेस्ट, तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो। म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम, एक लय प्राप्त होते। आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा, आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एका लयीत चाललेलं असतं बरं का, लक्षात ठेवा। आपली प्रत्येक हालचाल ही या रिदम लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का। आपलं मन आणि आपले शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असतं। तर हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं, आलं लक्षामध्ये। आणि मग मी काटोलला ज्यावेळेला शिकायला जायला लागलो त्यावेळेला मला हे आठवतं की मी गाणी लिहायला लागलो आणि त्यानंतर मी काटोलला गेल्यानंतर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले शिकवायला, काही कवी होते त्याच्यामधले, तर त्यांच्या सहवासामध्ये मग मी कविता लिहायला लागलो। म्हणजे गाणी आणि कविता असा तो प्रवास होता। आणि खरं म्हणजे काय होतं माहित आहे का, गरिबी, दारिद्र्य, अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधन वंचितता या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट

0: उरलेली असते, बाकी काही नसतं. तुमच्या मनात ही जी लय असते ती लय, तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द, त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं. मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी जन्माला आलो तो फक्त देह म्हणून, आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेनं तू फक्त या देहानं जगायचं आहे, मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेनं दिलेला DNA वापस केला परंपरेला, आणि मी माझा DNA नव्यानं निर्माण केला. दिस इज रिबेल, हे बंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त कविता माझ्याजवळ होती, हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत लिहिलंय बेटा, शब्दांना मी काय देऊ, कवितेला मी काय देऊ, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचा, ते जगणंच होतं शब्द मध्ये. शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं. माइंड वेल, हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते, जगणं होतं, कारण जगणं नव्हतंच. नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगवत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलंय, पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे. प्रतिमा कशी आहे, मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे, मी उदास बांधून सूर्य तुडवितो मरणे. हे कुठून आलं, हे नंतरच आहे. पण हे नंतरच सुचण्यासाठी मला या शब्दांनी, या लयीनं, या कवितेनं, जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं, ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशवसुतांपासून आले, पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का, कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येक जण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं बोलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल, जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय, पहा सगळी दुःखे झेलली पत्रात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेथे म्हटलाय, पहा धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, ते फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्या पाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्या पाशी थांबेल म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेचे म्हटलं आहे बरं का, बीएला होती ही कविता या विद्यापीठामध्ये, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, पायाखाली सुरंग आणि माथ्या

0: त्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो, खूपदा आपला इथे वध झाला आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्ष्यांनो, खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाही सूर्य आपले. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा नास्तिकांचे कूळ आपले. अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. बघू आणखी आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितोय. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो, कागद इथला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताकद, असा संघर्ष इथं ऐपा. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून, सगळ्या लेखनातून, वैचारिक लेखनातून, समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले. या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल.
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान. 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स. साहित्य हे कशामुळे सुंदर होत, ही सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का? स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे. ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक, मी हे सगळं धुडकावून लावलं. देवीदान बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर मालक, स्त्री पुरुष, अशी ही दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असतात, मी हे म्हटलं की त्यांना केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवला असता, त्याला सांगितलं असतं की माझा भारत देश हा द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे. आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमेतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्यावर का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचा मूल्य व्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे. पा सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी. साहित्यशाही, लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देत ते ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे, जेन पॉल सार्त्र. तर तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिने जे विधान केलं आहे ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं. तसं तसं या व्यवस्थेला, पुरुषाला ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द

0: माणूस की जमावून बसलेला असतो आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक नितळ निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची निरामय माणसाची भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणारं सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्लीच्या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणं म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात. म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राइव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुमरू, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्याच्यामध्ये मी फिरलो. कन्याकुमारीला फिरलो, बरं का, सगळे सगळे. आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकली, पण त्याच्यामध्ये गंमत मी केली. तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायची, पशु दिसायची, मी सगळं बारकाईनं निरीक्षण करत असं. बरं का, तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही, पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा रिमझिम ते माणुसकीची. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी बोट शब्द होत असे, तळवा हा वाक्य होत असे, आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते आपली. तर ह्या पद्धतीनं बरं का मी हे प्रवास वर्णन लिहिलं. या प्रवास वर्णनाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवासाला. स्मरणांजी कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हे, त्या तर कविताच आहे मनोहरांनी लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यडल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करू तो वाया नाही जाता कामा. इतके पैसे आपल्याला सरकार देत आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे ना. आपल्या त्या त्या वेळेच्या मनाच्या सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, ही सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा लक्षात घ्यावं, तर तो जिवंत पण. तर हे माझ्या ज्या प्रवास वर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं. बरं का,
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे, असं का?
0: हा, काय म्हणतो माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपलं महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालंय. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती तर पुष्कळच लोक लिहितात. यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहीत आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट भोगावे लागतात. तर यशोधरांनी असेल, पण यशोधरा बरं का, म्हणजे यशोधरा हे प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे. बरं का, यशोधरेला काय होतं माहित आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि नंतर भद्रा कात्यायना असं तिच्या नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना ऐकताना, त्या पोरांनी केला आहे, त्या युट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री,

0: आणि रमाय ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूनं सुरू होतात पहा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पहा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुमचं वागणं तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा. माझ्यावर खूप लोकांनी प्रयत्न केला, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे जरा धावती. त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांब रे मृत्यू. हे असं तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं सगळ्या इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडे कादंबऱ्या गेल्या. या रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाच्याही आई बाबा मरू नयेत. सगळ्या स्तरातील वाचक आहे. सर, मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो. म्हणजे दुःखाचा हा फार किती हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं ह्या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या लिहावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे,
0: 84
1: हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तके येत आहेत बर का, 700-800 पानांची पुस्तके येत आहेत बर का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला, मुंबईचे सगळे लोकांना सर ती माई साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदितचे कवी किंवा लेखक आहेत, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता, हे सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते सुंदर आहे हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही, नाहीतर तुमचा लेखक मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्या एक नवा माणूस जन्माला आलेला पाहायचा आहे मला. ही गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीतल्या लोकांना मी सांगू इच्छितो, आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे. शब्दांचा, प्रतिभेचा, साहित्याचा सन्मान करण्याचं एवढीच क्षमता तुमच्या जवळ आहे, त्या क्षमतेला जपा. एवढंच मी या पिढीच्या सगळ्या कवी कलावंतांना सांगेल.
1: यशवंत मनोहर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
3: ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
3: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
4: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन

0: माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30 हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

0: आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: से चलने वाली
3: सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नाही झाला मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: या महसूल विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
3: ब्रो? ही फाटलेली आहे।
2: आई, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
4: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता।
3: वाव, नवी नोट मिळेल।
2: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील।
4: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।

0: यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंग देवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे पोस्टचा ॲड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय उर्दू शिष्यमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली
2: टू शील्ड सिटिझन्स देअरफॉर अँड बिझनेसेस फ्रॉम द स्टीप राइज इन ग्लोबल क्रूड प्राइसेस सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल वॉज रेड्युस्ड बाय 10 रुपीज पर लिटर द गव्हर्नमेंट इज एस्टिमेटेड टू टेक अ रेव्हेन्यू इम्पॅक्ट of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं पेट्रोलच्या दरात आज 2 रुपये 61 पैसे तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111 रुपये 21 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर 97 रुपये 83 पैसे प्रति लिटर झाले आहेत दिल्लीत पेट्रोल 102 रुपये 12 पैसे आणि डिझेल 99 रुपये 51 पैसे प्रति लिटर दराने मिळेल 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे 15 मे पासून चौथ्या

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र

पहिल्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा

0: करवाड नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप. लिंक वर क्लिक करा, आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.
5: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचा आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोडेफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून. त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
2: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
2: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे, त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात.

0: आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात, तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरसोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे, आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते, कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे, आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे, आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही, आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे, आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही, आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचा.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे, आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाय सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आता यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 एचएफआर आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण, महापालिका, ईएसआयएस यांच्या एचएफआर नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे एचएफआर नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर एचएफआर एचपीआर म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ईएसआयएस, महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी क्लिनिक्स, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक्स, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, सर्व औषधी निर्मात्यांचे,

0: एचपीआर नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे एचएमआय सॉफ्टवेअर हे एबीडीएमशी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपलं सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात एक 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालयांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई शुश्रुत हे एचएमआयएस प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांची इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच एचपीआर आणि एचएफआर द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील. ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे. लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव. आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: श्रोते हो 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन ए आय आर या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझा शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझा शेत माझा शिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गीतसंवाद, आणि आजच्या गीतसंवादचा विषय आहे सुधारित पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन. पण शेतकरी बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच जाणून घेऊया.

0: हवामानाचा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 50 ते 59%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 22 व 23 मे रोजी कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25 व 26 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 46%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 22 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 70%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना व विजांचा कडकडाट, तसेच वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.

सुरुवातीला कांदा बटाटा विभागातले दर जाणून घेऊया. हे दर प्रति 10 किलोसाठी कांदा आवक 7,368 पोती, किमान भाव 50, कमाल भाव 180. बटाटा आवक 6,208 पोती, किमान भाव 100, कमाल भाव 200. लसूण आवक 426 पोती, किमान भाव 200, कमाल भाव 800. भाजीपाला विभागातले दर जाणून घेऊया. सुरुवातीचे काही दर प्रति 10 किलोसाठी कोबी आवक 717 पोती, किमान भाव 100, कमाल भाव 200. वांगी आवक 586 बॉक्स, किमान भाव 100, कमाल भाव 500. टोमॅटो आवक 2,661 कॅरेट, किमान भाव 50, कमाल भाव 150. ओली मिरची आवक 706 पोती, किमान भाव 200, कमाल भाव 400. ढबो मिरची आवक 448 पोती, किमान भाव 250, कमाल भाव 550. घेवडा आवक 3 पाटी, किमान भाव 350, कमाल भाव 450. गवार आवक 64 पोती, किमान भाव 600, कमाल भाव 800. कारली आवक 219 बॉक्स, किमान भाव 250, कमाल भाव 350. भेंडी आवक 477 करंडी, किमान भाव 200, कमाल भाव 500. वरणा आवक 91 पोती, किमान भाव 300, कमाल भाव 400. दोडका आवक 272 बॉक्स, किमान भाव 200, कमाल भाव 400. काकडी आवक 357 बॉक्स, किमान भाव 100, कमाल भाव 200. वाल आवक 132 पोती, किमान भाव 400, कमाल भाव 500. बीन्स आवक 270 पोती, किमान भाव 300, कमाल भाव 500. दुधी भोपळा आवक 210 बॉक्स, किमान भाव 100, कमाल भाव 200. आलं आवक 110 पोती, किमान भाव 250, कमाल भाव 450. पापडी आवक 12 पोती, किमान भाव 300, कमाल भाव 500. फ्लॉवर आवक 294 पोती, पोत्याचा किमान भाव 200, कमाल भाव 400. कोथिंबीर आवक 29,500 पेंडी, शेकड्याचा किमान भाव 800, कमाल भाव 1800. रताळी आवक 86 पोती, 10 किलोसाठी किमान भाव 100, कमाल भाव 150. पडवळ आवक 23 बंडल, बंडलाचा किमान भाव 200, कमाल भाव 300. कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्याकडनं प्राप्त झालेले आजचे घाऊक बाजारभाव आत्ताच आपण ऐकले.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिक्रमा यानारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: माझं शेत माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि आता वळूया आजच्या गीतसंवादकडे.

आजच्या गीतसंवादमध्ये सुधारित पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. खरं तर ही संकल्पना आपल्यासाठी फारशी नवीन नाही, पण हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं न करता जर आधुनिक पद्धतीचा वापर केला तर नक्कीच त्याच्यामध्ये जास्त फायदा होण्याची शक्यता असते. खरं तर कुक्कुटपालन हा व्यवसाय बाकी पशुपालन व्यवसायांच्या तुलनेमध्ये कमी जागेत, कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. या व्यवसायातून अंडी, मांस असं दुहेरी उत्पादन घेता येऊ शकतं. तसंच अगदी शेतीहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी सुद्धा हा व्यवसाय सहज करू शकतात. कोंबड्यांची अंडी आणि कोंबड्यांचं मांस हे सगळ्यात स्वस्त असं प्रथिनांचा स्रोत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनांद्वारे अनुदानही दिलं जातं. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवण्याच्या हेतूनं आधुनिक पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आणि त्यासाठी कोंबड्यांचं व्यवस्थापन करताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. यामध्ये ब्रॉयलर कोंबडी पालन आहे जे मांस उत्पादनासाठी केलं जातं. लेयर कोंबडी पालन हे अंडी उत्पादनासाठी केलं जातं. अंडी उबवणी युनिट पिल्ल तयार करण्यासाठी असतं. लेयर कोंबड्यांची विक्री अंडी घालण्यासाठी तयार पक्षी विकणं. तर परसातील कुक्कुटपालन हे सुधारित देशी कोंबड्यांचं संगोपन आहे. परसातील कुक्कुटपालनामध्ये व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण जाणून घेऊया. मात्र या वळणावरती एक सुमधूर गाण्याचा आस्वाद घेऊया.

आपण ऐकत आहात माझा शेत माझा शिवार हा कार्यक्रम आणि त्या अंतर्गत गीतसंवाद. आणि गीतसंवादमध्ये आज आपण सुधारित पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन याविषयी थोडक्यात माहिती घेतो आहोत. कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार आपण या गाण्याआधीच जाणून घेतले आणि आता आपण जाणून घेऊया परसातील कुक्कुटपालनामध्ये व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिल्यांदा जातीचा विचार केला पाहिजे. चांगल्या प्रतीचा मांस अंडी उत्पादनासाठी सुधारित देशी जातीच्या कोंबड्यांचं संगोपन करावं. यामध्ये कावेरी, गिरीराज, वनराज, डीपी क्रॉस अशा जातीची निवड करता येऊ शकते. कोंबड्यांचा आहार काय असावा? तर कोंबड्यांना नुसतं शिळं, उरलेलं, वाया गेलेलं अन्न किंवा धान्य एवढंच न देता त्यांना संतुलित पौष्टिक आहार आणि स्वच्छ पाणी द्यायला हवं, ज्यामुळं कोंबड्यांची वाढ झपाट्यानं होते. कोंबड्यांना मोकळं किंवा उघड्यावर न ठेवता साधा शेड किंवा निवारा करावा, ज्यामुळे त्यांचं ऊन, पाऊस आणि वादळापासून सुद्धा संरक्षण होईल. परसबागेत किंवा शेडच्या भोवती कुंपण करावं, त्यामुळे इतर प्राणी किंवा पक्षी यांच्यापासून सुद्धा या कोंबड्यांचं संरक्षण होईल. कोंबड्यांची स्वच्छता सुद्धा अतिशय महत्वाची आहे. खुराडे, पिंजरे किंवा शेडमध्ये नियमित स्वच्छता करणं गरजेचं आहे. खाद्य आणि पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित धुवायला पाहिजे, त्यामुळे रोगराई टाळता येऊ शकते. आपल्या शेडमध्ये कोंबड्यांना कोणतेही रोग होऊ नयेत यासाठी काटेकोर व्यवस्थापन ठेवणं, महत्वाच्या रोगांचा प्रसार होऊ नये यासाठी लसीकरण करणं, गरजेनुसार औषधं देणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे नक्कीच गरजेचं असतं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, सुधारित पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन याविषयी आणखीन थोडी माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीताचा आस्वाद घेऊया.

0: गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये सुधारित पद्धतीनं परसातील कुक्कुटपालन या विषयीची माहिती आपण घेतोय आणि हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. तर घराच्या परसामध्ये कुक्कुटपालन करत असताना बऱ्याचदा या कोंबड्यांनी अंडी इकडे तिकडे घातल्यामुळे ती हरवून जातात किंवा फुटतात किंवा चोरी होते. त्यामुळे अशा अंड्यावरील कोंबड्यांना शेडमध्ये निश्चित अशी अंडी घालण्याची जागा नेस्ट म्हणजे एक बॉक्स करून द्यावा. खुडूक असलेली कोंबडी ओळखून तिला लगेच वेगळी करावी. खुडूक कोंबड्या वेगळ्या करून एकत्रित त्यांना उबवणीसाठी अंड्यावर ठेवावं जेणेकरून जास्तीत जास्त पिल्लं एकाच वेळी एकाच वयाची मिळतील. आता या पिल्लांचं व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे. या पिल्लांचं सुरुवातीचे 1-2 महिने बंदिस्त पद्धतीनं संगोपन करावं. त्यांना या काळामध्ये प्रथिनयुक्त खाद्य द्यावं. आवश्यक लसीकरण केल्यामुळे मरतूक त्यांची कमी होते, वेगानं वाढ होऊन वेळेत वयात येतात आणि अंडी द्यायला सुद्धा सुरुवात करतात. परसामध्ये कुक्कुटपालन करताना नर कोंबड्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं महत्वाचं आहे. हा नर कोंबडा पहिले 6 महिने इतर कोंबड्यांपासून वेगळ्या ठिकाणी ठेवून त्याचं संगोपन करावं आणि त्यानंतर त्यांना एकत्र ठेवायला सुरुवात करावी. म्हणजे तिथून पुढं फलित अंडी मिळायला सुरुवात होईल. फलित अंड्याचं प्रमाण चांगलं ठेवण्यासाठी दर 1 वर्षांनी नर कोंबडा बदलावा. किमान 10-15 कोंबड्यांमागे एक नर कोंबडा असावा. तर सुधारित पद्धतीनं कुक्कुटपालन या विषयीची माहिती आज आपण घेतली गीतसंवाद मध्ये. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत राहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात पत्र लिहून आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्रांची वाट पाहत असतो आणि आपल्या पत्रांचा रामराम पाहुणा या कार्यक्रमामध्ये समावेशही करत असतो. आजच्या कार्यक्रमात मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून. पण तोपर्यंत नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.

0: करते हैं, तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:29
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात।
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे, याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो। एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही। दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो। उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील। तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं।
1: अच्छा।
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा।
1: अच्छा।
3: 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
4: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती, श्रोते हो आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे।
5: रात्रीचे 8:05 होत आहेत, थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित। अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ। विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले। प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं। अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण

0: भूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय उर्दू शिवमंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर्झ समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात

0: ने 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या समोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: लोकसंगीत.

शाहीर बालकराम वरळीकरांनी सह कलाकारांनी गायलेलं पारंपरिक गीत आपण ऐकलं आणि लोकसंगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ज्ञानरत्न बोराडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधारा.

हे गीत रमेश अणावकर यांचं होतं आणि गायक होते प्रशांत काळुंद्रेकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मालिनी लाड यांचं गीत आपण ऐकलं, अपर्णा मयेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 9:30 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 News@9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच एफएम 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात, तबला 7 अतुल ताडे यांची. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग जय जयवंती त्यांना तबला साथ अतुल ताडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: रात्रीचे 10:30 आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निषाद बाकरे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग सावनी. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्याल 3 तालात. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी विनोद पडगे. ऐकूया निषाद बाकरे यांचं गायन राग सावनी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत निषाद बाकरे यांनी गायलेला राग सावनी. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारा घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.